229 अंश नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. सुप्रभात श्रोतेहो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 21 वैशाख 1948 अर्थात दिनांक 11 मे 2026. आजचा सुविचार ऐका. जे मनाला नियंत्रित करू शकत नाहीत

मन त्यांच्यासाठी शत्रूसारखे कार्य करते. मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेव आपण ऐकत आहात. आपल्या प्रथम प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीने.

सनई वादन आपण ऐकलत राग होता प्रभात, मध्यम लहरी 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू।

जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही। नमस्कार श्रोते हो, आज आपला विषय आहे आयुष्य। आयुष्य ही देवाने दिलेली अमूल्य देणगी आहे। ते फक्त जगण्यासाठी नसून योग्य मार्गाने, आनंदाने आणि इतरांच्या भल्यासाठी जगणे महत्त्वाचे आहे। आयुष्य चांगले आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे। आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत। अडचणी आल्या तरी निराश न होता धैर्याने त्यांचा सामना करावा। प्रामाणिकपणा आणि सचोटी हे आयुष्याचे खरे मूल्य आहेत। खोटेपणा आणि फसवणूक टाळून सत्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे। यश मिळविण्यासाठी मेहनत आणि चिकाटी आवश्यक असते। कोणतेही काम मनापासून केल्यास यश मिळते। आयुष्य फक्त स्वतःसाठी नसून समाजासाठीही असते। गरजू लोकांना मदत करणे आणि चांगले कार्य करणे हेही आयुष्याचे महत्त्व आहे। आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही येतात। दोन्हीचा समतोल स्वीकारून पुढे जाणे हेच खरे शहाणपण आहे। आयुष्य हे सुखदुःख, यश अपयश, आशा निराशा आणि अनुभवांनी भरलेला प्रवास होय। या प्रवासातूनच माणूस परिपक्व बनतो आणि जीवनाचे खरे मूल्य समजून घेतो। प्रत्येक व्यक्तीला आयुष्य एकदाच मिळते। आयुष्य माणसाला स्वतःला घडवण्याची संधी देते। चांगले विचार आणि चांगली कृत्ये आयुष्याला अर्थपूर्ण बनवतात। आयुष्य हा प्रवास कोणीच टाळू शकत नाही। हा प्रवास कसा सुकर करायचा हे ज्याच्या त्याच्या हाती। वर बसलेल्या दिव्य शक्तीने तुम्हा आम्हास पाठविले या पृथ्वी तलावरील प्रवासास। रिटर्न तिकीट देऊन, ते पण कन्फर्म रिटर्न तिकीट, कोणी कायमचा इथे राहू शकणार नाही याची खबरदारी वरच्याने घेतली आहे। आयुष्याच्या प्रवासाचे अनेक टप्पे टप्प्याटप्प्याने व येणाऱ्या काळासोबत येत असतात। प्रत्येक टप्प्यावर नवीन लोक आयुष्यात येतात व काही जीवलग बनून कायम आयुष्यात राहतात। काही प्रवास अर्ध्यावरच सोडून जातात तर काही कधीच पुन्हा दिसत नाहीत। आयुष्याचा प्रवास कधी संथ गतीने चालू असतो तर कधी वेगाने पुढे सरकतो। यात वळणं पण असंख्य असतात, चढ उतार असतात। आयुष्याच्या प्रवासात कुठल्या वळणावर आपली कोणाशी भेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते। प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे एक स्वलिखित कादंबरी। पहिलं पान जन्माचं व शेवटचं पान मरणाचं, मधली पानं ज्याची त्याने भरायची असतात। कादंबरी पूर्ण करायला हीच कादंबरी म्हणजे आयुष्य नामक चित्रपट होय। आयुष्य चित्रपटाचा मनमुरादपणे आनंद घ्या, कारण हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत नसतो। यातल्या हव्याशा क्षणांना डाउनलोड करता येत नाही, नको नकोशा क्षणांना डिलीटही करता येत नाही। यांचे निर्माते, लेखक, कलाकार, दिग्दर्शक सर्व सर्व तुम्हीच। द एंडला टाळ्या वाजल्या पाहिजेत। तुमच्या चांगल्या भूमिकेचे कौतुक सर्वत्र व्हायला हवं। तुम्ही कायमचे लोकांच्या मनी असणार, तुम्हाला कोणी विसरणार नाही अशी अजरामर भूमिका साकार करा। प्रत्येकाचे आयुष्य निराळं, प्रत्येकाच्या नात्यांचा गोतावळा निराळा, प्रत्येकाच्या आयुष्याची कहाणी निराळी, पण थीम एकच, शेवट ठरलेला। आयुष्य भरभरून जगा। हे लिहायला सोपं, वाचायला बरं जरी वाटत असलं तरी अवलंबायला

कठीणच. मला व्यक्तिशः पुष्कळदा कठीण गेलं, पण शेवटी मी स्वतःलाच म्हणते, जो होगा वो देखा जाएगा, आणि स्वतःचे टेन्शन कमी करून घेते. तुमचं टेन्शन तुम्हालाच दूर करावं लागणार हे ध्यानी असू द्या. जाता जाता एवढेच सांगेन, जिंदगी मानो तो मौज है वरना बोझ है. धन्यवाद.

नमस्कार परभणी या अंतर्गत विचार शलाका हा कार्यक्रम आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमात आयुष्य याविषयी सीमा धुमाळ यांचे विचार आपण ऐकले. नमस्कार परभणी हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:11 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत मंगल प्रभात या अंतर्गत भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमा सुरुवातीला ऐका पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरातील बाळ कोटकर यांची गीतरचना. संगीतकार आहेत वसंत देसाई.

पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरातील बाळ कोटकर यांची गीतरचना, संगीतकार होते वसंत देसाई. आपण ऐकत आहात मंगल प्रभात या अंतर्गत भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐका अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील सुधीर फडके यांची गीतरचना, संगीतकार आहेत सुधीर फडके.

अनुराधा पोडवाली यांच्या स्वरातील सुधीर फडके यांची गीतरचना. संगीतकार होते सुधीर फडके. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातील. गीतरचना संत तुकाराम यांची आहे. संगीतकार आहेत अनिल अरुण.

प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची गीतरचना, संगीतकार होते अनिल अरुण. मंगल प्रभात या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, लता मंगेशकर यांच्या स्वरातील.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर यांची गीतरचना. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे का, सुरेश वाडकर यांच्या स्वरातील.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील बौद्ध गीत आपण ऐकलं. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐका समूह स्वरामध्ये.

समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आणि श्रोतेहो याबरोबरच मंगल प्रभाती या अंतर्गत भक्तिसंगीताचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40:30 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात ऐका, मे महिन्यात करावयाची कामं आणि कीड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अनिल पांडे यांनी दिलेली माहिती.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिल पांडे, सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, MGM, नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, छत्रपती संभाजीनगर. आज आपण मे महिन्यातील कीटकशास्त्रीय बाबी आणि कीड व्यवस्थापन याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. मे महिना म्हणजे उन्हाळ्याचा कडाका, तापमान जास्त, आर्द्रता कमी आणि पिकावर विविध किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता या महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. यामुळे योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्यास आपण कीड नियंत्रण करू शकतो आणि पीक उत्पादनामध्ये वाढ करू शकतो. मे महिन्यात तापमान हे साधारणपणे 35 ते 45 अंश सेल्सिअस इथपर्यंत असतं. या उष्ण व कोरड्या हवामानात काही किडींची वाढ जलद होते, जसे की तुडतुडे, पांढरी माशी, मावा, लाल कोळी आणि फुलकिडे. या किडी प्रामुख्याने पानामधील रस शोषण करत असतात, ज्यामुळे पाने पिवळी पडतात, वाळतात आणि उत्पादनात घट येते. शेतकरी बंधूंनो, या सर्व किडींच्या नियंत्रणासाठी आपण रासायनिक उपायावर अवलंबून राहतो, तर असं न करता आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला तर पर्यावरणाच्या दृष्टीने आपण या किडीवर नियंत्रण हे मिळवू शकतो. यामध्ये काही छोट्या छोट्या बाबी ज्याचा आपण प्रामुख्याने उल्लेख करू शकतो. यामध्ये मे महिन्यामध्ये उन्हाळी नांगरट, ज्याच्यामध्ये खूप तापमान असते आणि या काळामध्ये शेताची खोल नांगरट केल्यास जमिनीतील किडीचे अंडी, आळी अवस्था, कोश अवस्था, कीटक हे सर्व या खोल नांगरटीमुळे वर येतात आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतात. विशेषतः खोड किडे, भुंगे, आळी वर्गातील किडी यावर या उन्हाळी नांगरटीचा खूप मोठ्या प्रमाणावर चांगला परिणाम होतो. उन्हाळी नांगरट करताना 2 ते 3 वेळा खोल नांगरट करावी. प्रत्येक नांगरटीनंतर जमीन काही दिवस उन्हात मोकळी ठेवावी. यामुळे मातीतील बुरशीजन्य रोग देखील कमी होतात. म्हणजेच या छोट्या पद्धतीचा अवलंब केला तर खूप मोठ्या प्रमाणावर किडींचा प्रादुर्भाव हा आपण कमी करू शकतो. तसेच शेतातील तण, पिकांचे अवशेष आणि काडी कचरा हा काढून टाकावा. यामध्ये किडीची वाढ होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असते. अशा प्रकारे उन्हाळी नांगरट केल्यास पुढील खरीप हंगामात किडीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि उत्पादनामध्ये वाढ होते. या व्यतिरिक्त वेळेवर पेरणी करणे, पिकांची फेरपालट करणे, स्वच्छता मोहीम राबवणे, याशिवाय जर किडींचा प्रादुर्भाव झाला तर हाताने आळ्या गोळा करणे, प्रकाश सापळ्यांचा वापर करणे, जैविक पद्धतीमध्ये परोपजीवी कीटकांचा वापर करणे, BT सारख्या वाहनाचा लागवडीमध्ये अंतर्भाव करणे, वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा म्हणजेच निंबोळी युक्त कीटकनाशकांचा वापर करणे, रासायनिक उपाययोजना सगळ्यात शेवटी या पद्धतीचा अवलंब करणे. शेतकरी बंधूंनो, मे महिन्यात योग्य कीड व्यवस्थापन केल्यास आपल्या पिकांचे नुकसान टाळता येते आणि उत्पादनात वाढ करता येते.

0: मे महिन्यात करावयाचे काम आणि कीड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अनिल पांडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6:45 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा आणि
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार
1: डॉक्टर. आता गेल्या भागांमध्ये आपण जाणून घेतलं की कालावधीनुसार पण आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो, हातापायाला मुंग्या कुठल्या कारणामुळे येतात आहे आणि हातापायाला मुंग्या येणं म्हणजे नेमकं काय असतं. आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की या ज्या

0: आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, आता गेल्या भागांमध्ये आपण जाणून घेतलं की कालावधीनुसार पण आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो, हातापायाला मुंग्या कुठल्या कारणामुळे येतात आहे आणि हातापायाला मुंग्या येणं म्हणजे नेमकं काय असतं. आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की या ज्या हातापायाला मुंग्या येतात या नेमक्या कुठल्या आजाराचं लक्षण आहे हे आपण कसं ओळखायचं, त्यासाठी चाचण्या कुठल्या असतात.
1: जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या सिमटम्सच्या हिशोबाने की हे तुम्हाला डायबिटीसमुळे असू शकते, तर आधी रुटीन ब्लड टेस्ट करा, एक कम्प्लीट CBC, विटॅमिन B12 लेवल्स, तुमचं थायरॉईड एकदा बघा आणि याच्यामध्ये काही ॲबनॉर्मल असेल तर ते तुम्ही करेक्ट करा. आणि एक सिम्पल नर्व्ह कंडक्शन स्टडी टेस्ट असते, ज्याला हातापायाला काही वायर्स कनेक्ट करतात, जसं हार्ट करता ECG करतो तसं नर्व्स करता एक नर्व्ह कंडक्शन टेस्ट असते, सिम्पल टेस्ट असते. तर ते तुम्ही नर्व्ह कंडक्शन टेस्ट जर केली तर त्याच्यात क्लिअर कट डिफरन्शिएट होऊन जातं की हे डायबिटीसमुळे आहे, त्याची सिव्हिअरिटी काय आहे आणि किती औषधांनी बेनिफिट होईल तुम्हाला.
0: हे जर एकदा लक्षात आलं की कुठल्या आजारामुळे आहे तर मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात.
1: हो, तर जसं मी सांगितलं की डायबिटीस करता आपण हे सर्व टेस्ट करू शकतो. डायबिटीस करता जर तुमचं विटॅमिन B12 डेफिशियन्सी कमी असेल तर विटॅमिन B12 सप्लिमेंट्स घ्या तुम्ही. तुम्हाला आयरन डेफिशियन्सी असेल किंवा अजून काही मल्टीविटॅमिन डेफिशियन्सी असेल, अल्फा लिपोईक ऍसिड एक मल्टीविटॅमिन आहे ते पण हेल्प करतं. त्याच्या व्यतिरिक्त काही सिम्टोमॅटिक मेडिसिन्स असतात, त्याने थोडे सिम्टम्स तुमचे कमी येतात. तर हे डायबिटीस विटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे जर असेल तर, बाकी जर तुमचं काही लोकल कारण असेल जसं सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर तुम्हाला फिजिओथेरपी हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. फिजिओथेरपी करून हे तुम्ही तुमचे सिम्टम्स कमी करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आपण रात्री झोपताना आपण इनकरेक्ट पोश्चरमुळे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स निर्माण होतो. सेकंडली कंटिन्युअसली प्रोलॉंग फोनचा वापर, फोन बघताना आपण जेव्हा मान खाली ठेवतो तेव्हा कंटिन्युअसली सर्वायकल स्पाईनवरती प्रेशर बनलेलं असतं, तर त्याच्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे केसेस खूप जास्त होतात. तर पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट आहे फॅक्टर. फिजिओथेरपी आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही MRI करून तुमचं सिव्हिअरिटी तुम्ही बघू शकता की किती सिव्हिअरिटी आहे. रुटीन सिम्टोमॅटिक मेडिसिन्स तुम्ही घेऊ शकता, प्रिगॅबलिन आहे, डुलॉक्सेटिन आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर सिव्हिअर असेल तर सर्जरी पण ऑप्शन असतं. जर तुम्हाला खूप सिव्हिअर होत असेल, एका हाताची ग्रीप तुमची कमी होत असेल किंवा तुम्हाला पाय उचलायला येत नसेल तर येस, तुम्ही सर्जिकली पण तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल.
0: म्हणजे या पद्धतीने उपचार करण्यात येत असतात असं म्हणावं लागेल डॉक्टर. डॉक्टर, उपचारानंतर पण काही काळजी घ्यायची असते का?
1: हो, आता हे जर तुमचं स्पॉन्डिलॉसिसमुळे असेल तर एकदा तुम्हाला जर झालं असेल स्पॉन्डिलॉसिस तर तुम्हाला माहिती आहे की कशामुळे झालंय तुम्हाला. तर परत जर तुम्ही जर ते पुढे लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस नाही आणले तर ते तुम्हाला परत परत होत राहील. तर पोश्चर करेक्शन जसं मी सांगितलं ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुम्ही जिथे बसताय, ज्या चेअर वरती बसताय, तर अपराईट बसणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फोनचा वापर करत असाल तर फोन तुमच्या आय लेवलवरती ठेवा, म्हणजे तुमचं नेक सरळ राहील. किंवा नेक कंटिन्युअसली बेंड असेल तर तुम्हाला सर्व्हायकल स्पॉन्डिलॉसिसचं रिस्क जास्त राहतं. त्याच्यानंतर तुम्हाला डेली फिजिओथेरपी करायची आहे. फिजिओथेरपीने पूर्ण स्पाईनची मसल्स थोडी स्ट्रॉंग असते. आपण युजली जिम ला जातो तेव्हा पूर्ण बॉडीची मसल स्ट्रॉंग होते पण कोर स्ट्रेंथ वरती आपण तेवढं वर्क करत नाही. तर कोर बॉडी स्ट्रेंथनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी नेक मसल, स्पाईन मसल स्ट्रॉंग होतात आणि त्यांनी स्पॉन्डिलॉसिसचे केसेस पुढे होणारे कमी होतात.
0: डॉक्टर उत्कर्ष शाह, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग तिसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद
0: सर. तर आतापर्यंत आपण वर्षा जल संचयन कशा पद्धतीने करायचं, त्याचे कोणते टप्पे आहेत, फायदे आणि तोटे याविषयी समजून घेतलं. आता यानंतर असं सांगा की भूजल पुनर्भरण म्हणजे नेमकं काय आणि ते का गरजेचं आहे.
1: आपल्याला माहितीच आहे की पावसाचे पाणी किंवा जमिनीवरील पाणी जमिनीत मुरवून जमिनीखालील खडकांच्या फटीमधून किंवा मातीच्या कणांमधून साठवून भूजल पातळी वाढवण्याच्या प्रक्रियेला आपण भूजल पुनर्भरण असे म्हणत असतो. भूजल पुनर्भरणासाठी विविध प्रकारच्या रचनांचा वापर केला जातो, जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत झिरपते आणि भूजल पुनर्भरण केल्यामुळे पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होत असते. जेथे सततच्या उपशामुळे खालावलेली भूजल पातळी वाढण्यास मदत होत असते, दुष्काळ निवारणासाठी सुद्धा ही उपयुक्त ठरत असते. कारण भूजल पातळी वाढल्याने विहिरी व बोरवेल बारमाही चालू शकतात. यामुळे पाण्याची गुणवत्ता सुद्धा सुधारत असते. कारण भूजल पुनर्भरणामुळे क्षारता कमी होऊन पाण्याचा दर्जा किंवा त्याची गुणवत्ता सुधारत असते. आपल्याला माहितीच आहे की शहरामधील काँक्रीटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरत नाही, ते भूजल पुनर्भरण करून साठवता किंवा मुरवता येते. म्हणून आपल्याला भूजल पुनर्भरण करणे गरजेचे आहे.
0: बरं सर, हे जे भूजल पुनर्भरण आहे तर याच्या नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धती कोणत्या आहेत.
1: भूजल पुनर्भरणाच्या नैसर्गिक पद्धतीमध्ये पावसाचे पाणी जमिनीतून नैसर्गिकरित्या झिरपून खडक आणि मातीत मुरत असते आणि कृत्रिम पद्धतीमध्ये जिथे शोष खड्डे ज्याला आपण रिचार्ज पीट म्हणत असतो, ज्यामध्ये पावसाचे पाणी पाईपद्वारे खड्ड्यात आणून तेथे रेती खडी कोळसा यामधून फिल्टर करून जमिनीत सोडल्या जाते. नंतर गाळण यंत्रणा ज्याला आपण फिल्टर युनिट असे म्हणत असतो, त्यामध्ये शेतातील किंवा छतावरील पाणी फिल्टर करून जमिनीत मुरवत असतो. नंतर पाझर तलाव असेल किंवा चेक डॅम ज्याला आपण बंधारे म्हणत असतो, यावर छोटे बंधारे बांधून सुद्धा पाणी अडत असतो. अशा अनेक कृत्रिम पद्धतीचा अवलंब करून आपण भूजल पुनर्भरण करत असतो.
0: बरं सर, बोअरवेलचे पुनर्भरण नेमकं कशा पद्धतीने करता येईल.
1: बोअरवेलच्या भोवती एक साधारणतः 3 ते 4 फूट रुंद आणि 6 ते 7 फूट खोल असा खड्डा खणावा. नंतर बोअरवेलच्या केसिंग पाईपला खालच्या 5 ते 6 फुटापर्यंत बारीक छिद्रे पाडावीत. या छिद्रांना नायलॉनची जाळी गुंडाळावी जेणेकरून माती आत जाणार नाही. खड्ड्यात खाली मोठे खडक, नंतर खडी आणि सर्वात वर जाड वाळूचा थर द्यावा. नंतर पावसाचे पाणी हळूहळू या खड्ड्यात वळवावे. अशा प्रकारे आपण बोअरवेलचे पुनर्भरण करू शकतो.
0: तर आपण वर्षाजल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोती हो, आपण ऐकत होतात वर्षाजल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग तिसरा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग.

अक्षता परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 6:55 आपण ऐकू शकाल संस्कृत समाचार. हे संस्कृतमधून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता जाणून घ्या आमच्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या विविधरंगी कार्यक्रमांविषयीची माहिती रूपरेषेमधून. यानंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 7:40 भावधारा या अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आजच्या कार्यक्रमात देवकी पंडित, अमय दाते, साधना सरगमाने, सुरेश वाडकर यांच्या स्वरातील भावगीतं आपण ऐकू शकणार आहात. त्यानंतर 8:40 मेहरबा या अंतर्गत हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये अलका याज्ञिक, पंकज उदास, रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांच्या स्वरातील हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. नऊ वाजून 10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये फर्ज, फॅशन, एक फूल और चार कांटे, एक महल हो सपनों का या चित्रपटातील गीतं आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 9:35 राष्ट्रीय उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 10 मिश्र संगीताचा कार्यक्रम, 10:15 एक ही फिल्म की गीत यामध्ये लव स्टोरी या चित्रपटातील गीतं आम्ही प्रसारित करू. गीतरचना आनंद बक्षी यांच्या आहेत, संगीतकार आहेत R.D. बर्मन. सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका समशाद बेगम यांच्याविषयीची माहिती आणि त्यांनी गायलेली गीतं याविषयीचा कार्यक्रम प्रसारित होईल. त्यानंतर 11:10 सोमनाथ अमृत पर्वाच्या निमित्ताने माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाचं थेट प्रसारण आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. हा कार्यक्रम सकाळी 11:10 सुरू होईल. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण संपेपर्यंत आपण ऐकू शकणार आहात. त्यानंतर दुपारी 12:00 अर्थात कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. श्रोतेहो, दुपारी 12:00 आकाशवाणी मुंबई आणि आकाशवाणी दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतात.

श्रोते हो, ज्यावेळी वेळ बदलते त्यावेळी सर्व काही होत्याचं नव्हतं होऊन जाते. त्यासाठी चांगल्या काळात घमंड आणि वाईट काळात धीर सोडू नये. श्रीमद भगवद्गीता. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आता आपण ऐकू शकता आपल्या मोबाईल फोनवर. त्यासाठी न्यूज ऑन एअर हे मोबाईल ॲप डाउनलोड करून घ्या गुगल प्ले स्टोअरमधून किंवा ॲपल प्ले स्टोअरमधून, आणि ऐकत रहा आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राचं छानसं प्रसारण आपल्या मोबाईल फोनवर. श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण आपल्या छोट्या मोबाईलवर देखील ऐकू शकता. त्यासाठी ट्यून करा एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं छानसं प्रसारण. आम्ही बोलत आहोत आकाशवाणी परभणी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

0: करू या वेगी
1: विसरू नका येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येते तुमच्याच महसूल मंडळात.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे

0: वाढणारी महागाई यांचा सामना करण्यासाठी सामूहिक सहभागाचं पंतप्रधानांचं आवाहन. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तामिळगाव वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवानिमित्त मुंबईत ड्रोन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तक अनिवार्य करण्यासंदर्भात बालभारतीकडून परिपत्रक जारी. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे वाढणारी महागाई यांचा सामना करण्यासाठी सामूहिक सहभागाचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल हैदराबाद इथं जाहीर सभेत बोलत होते. भारत विकसित होण्याच्या दिशेनं वेगानं आगेकूच करत आहे, मात्र कोविडनंतरच्या परिस्थितीमुळे आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे अन्नधान्य, इंधन आणि खतांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशवासियांना कर्तव्य भावनेनं पुढे येण्याचं आवाहन करत पंतप्रधानांनी देशभक्ती म्हणजे फक्त बलिदानच नव्हे तर कठीण काळात जबाबदारीने जगणं आणि देशासाठी योगदान देणं असल्याचं सांगितलं. पेट्रोल डिझेलचा संयमी वापर, सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर, परकीय चलनाची बचत करण्यासाठी परदेशी वस्तूंचा मर्यादित वापर, तसंच रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रीय शेतीकडे वळण्याचं त्यांनी आवाहन केलं. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन कॉन्फरन्सेस, व्हर्च्युअल मीटिंग्स यावर अधिक भर द्यावा. आवश्यक परदेश प्रवास, परदेशी सुट्ट्या आणि परदेशी लग्न टाळावेत. देशांतर्गत पर्यटन आणि देशातल्या कार्यक्रमांना प्राधान्य द्यावं आणि एक वर्ष अनावश्यक सोन्याच्या खरेदीपासून दूर राहावं, असं आवाहनही त्यांनी केलं. प्रत्येक नागरिकांनी या संकल्पांची अंमलबजावणी केल्यास भारत प्रत्येक संकटावर मात करून अधिक सक्षम बनेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
1: वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन कॉन्फरन्सेस, व्हर्च्युअल मीटिंग, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है. गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है. एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था, तो लोग देश हित में सोना दान दे देते थे. आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे.
0: या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन झालं. हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेलबेलोरू आणि मेहबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचं उद्घाटन, पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन तसंच सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. तत्पूर्वी बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान सहभागी झाले होते. स्वच्छ भारत अभियान आता लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं असून हे अभियान समाजाच्या शक्तीवर पुढे जात असल्याचं ते यावेळी म्हणाले. पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहन करत त्यांनी सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेचं कौतुक केलं. देशभरात जर उष्णतेची लाट किंवा पूरस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरता विविध केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या असलेल्या सज्जतेबाबत आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. कोणतीही मनुष्यहानी होऊ नये तसंच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान व्हावं याकरता पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची तयारी, विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वय, संसाधनांची उपलब्धता याविषयी त्यांनी या बैठकीत आढावा घेतला. देशभरातल्या पूरनियंत्रणासाठीच्या दूरगामी उपायांचा तसंच महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपायांचा आढावाही शहा यांनी या बैठकीत घेतला. तामिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तामिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, व्हीसीके आणि आययुएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत

सिद्ध करावं असं राज्यपाल आर्लेकर यांनी सांगितलं आहे. लोकशाही बळकट करण्यामध्ये प्रत्येक मतदारानं सहभागी होणं अनिवार्य असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. तिरुपती इथं काल ते पत्रकारांशी बोलत होते. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुदुच्चेरी आणि तामिळनाडू इथं झालेल्या यशस्वी आणि शांततापूर्ण निवडणुकांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ज्ञानेश कुमार सध्या तिरुपतीच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी तिरुमला इथल्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं काल मुंबईत भव्य ड्रोन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात आला. या ड्रोन शोच्या माध्यमातून बाबासाहेबांचा जीवनपट उलगडण्यात आला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मातृदिनानिमित्त काल मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गरजू गर्भवती आणि मातांना पोषण किटचं वितरण खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. मातांचं आरोग्य आणि कल्याण हे सक्षम समाज आणि विकसित भारताचा मजबूत पाया आहे. यानंतर गोयल यांनी बोरिवलीत शिंपोलीमध्ये घेतलेल्या पहिल्याच एसआरए जनता दरबारात 150 तक्रारी मार्गी लावल्या. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची काल नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात याच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. राज्यात इंग्रजी, हिंदी, उर्दू, तामिळसह सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तक अनिवार्य करण्यात आलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीनं परिपत्रक जारी केलं असून नवीन शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीचे धडे शिकवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी, मराठीचं ज्ञान वाढावं, तसंच स्थानिक संस्कृती आणि परंपरेची ओळख व्हावी या उद्देशानं शासनानं हा निर्णय घेतला आहे. विज्ञान प्रचार आणि प्रसार, खगोलशास्त्रविषयी जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन तसंच विविध विज्ञानाधारित उपक्रम आणि प्रकल्पांबाबत परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं काल बैठक पार पडली. अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीनं घेण्यात आलेल्या बैठकीत जिंतूर तालुक्यात विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे राबवण्यासाठी विविध समित्यांचं गठन आणि प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. भविष्यातील खगोल निरीक्षण शिबिरं, विज्ञान प्रदर्शन आणि वैज्ञानिक जनजागृती मोहीम अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अधिष्ठातांच्या 4 पदांसाठी 24 जणांनी मुलाखती दिल्या. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी ही माहिती दिली. कुलसचिव पदासाठी येत्या 22 मे रोजी मुलाखत होईल. या पदासाठी एकूण 8 उमेदवार पात्र ठरले आहेत. संवैधानिक अधिकारी प्रवर्गातील 9 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून या पदांसाठीच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक आणि कुलसचिव पदासाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी घोषित करण्यात आली असून 12 आणि 22 मे रोजी या मुलाखती होतील अशी माहिती त्यांनी दिली. जालना जिल्ह्यातल्या डोमेगाव परिसरात काल अवकाळी पाऊस पडला. राज्यात काल सर्वाधिक 43.4 सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीड इथं सरासरी 42 तर धाराशिव इथं 40 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे वाढणारी महागाई यांचा सामना करण्यासाठी सामूहिक सहभागाचं पंतप्रधानांचं आवाहन. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगावेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या

0: जयंती उत्सवानिमित्त मुंबईत ड्रोन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत। श्रोतेहो, सकाळचे 7:21 होत आहेत।

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका दर मंगळवारी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी।

0: संस्काराविना मार्गन कुठला जीवन सक्षम करण्याचा बालपणाचं भविष्य घडवू मार्ग धरू आनंदाचा तेव्हा बच्चे कंपनीसह पालकांनीही ऐकावा असा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम बालमंडळ। तेव्हा दर मंगळवारी सकाळी 11:10 ऐका बालमंडळ आपल्या परभणी आकाशवाणी केंद्रावरून 1305 KHz।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। यानंतर थोड्याच वेळात 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करू।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी.
1: अच्छा.
2: किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी.
1: बरोबर.
2: जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबाने काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शनास येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी ह्या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचा प्रमुख कोण. आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो ॲब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
2: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर.
2: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची, हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचं जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं.
1: सर, अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे जे दुर्गम भाग आहेत आपल्याकडे, वाड्या वस्त्या असतील, दरी खोऱ्यातली काही ठिकाणं असतील किंवा गडचिरोली मेळघाटसारखा असा दुर्गम भाग असेल, तर अशा दुर्गम भागामध्ये आणि जिथे तंत्रज्ञानाची उपलब्धता नाही, ज्याला आपण डिजिटल डिवाइड म्हणू, डिजिटल दरी म्हणू, तर इकडे आपल्याला काय त्याच्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली?
2: जनगणनेची जी प्री टेस्ट केली किंवा पूर्व चाचणी केली, ज्याला आपण कम्प्लीट ड्रेस रिहर्सल म्हणतो, अशी केली, त्यामध्ये दुर्गम भागात पण आम्ही ही चाचणी केलेली आहे. जनगणनेसाठी प्रगणकांना जे मोबाईल ॲप्लिकेशन आम्ही डेव्हलप केलेले आहेत, हे ॲप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला अविरत इंटरनेट जोडणीची गरज नाही.
1: बरोबर.
2: पहिल्यांदा ते ॲप्लिकेशन डाउनलोड करणं, ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं, फक्त ह्याच बाबीसाठी तुम्हाला इंटरनेट जोडणीची आवश्यकता आहे.
1: बरोबर.
2: त्यानंतर

0: तर प्रत्यक्षात जेव्हा दुर्गम भागात तुम्ही वाड्या वस्त्यांवर तांड्यांवर जाल तिथे माहिती संकलनासाठी, तेव्हा हे ॲप ऑफलाईन चालणार आहे, म्हणजे तेव्हा इंटरनेट जोडणी नसेल तरी हे ॲप वापरता येणार आहे.
1: बरोबर.
0: संकलित माहिती जेव्हा सेंट्रल सर्व्हरवरती पुन्हा आपल्याला अपलोड करायची आहे त्यावेळेला पुन्हा आपल्याला इंटरनेट जोडणी आवश्यक लागणार आहे. मग त्यावेळेला ते प्रगणक जिथे त्यांना इंटरनेट जोडणी असते, तहसील म्हणजे तालुक्याचं ठिकाण असेल किंवा गावाचं एखादं ठिकाण असेल जिथं त्यांना एक सुयोग्य असं इंटरनेट जोडणी मिळते, तिथे येतात आणि ती माहिती ते सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतात. जरी हे आम्ही प्रीटेस्टमध्ये टेस्ट केलेलं असेल, आपण महाराष्ट्रामध्ये पण एका तालुक्यामध्ये हे ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये ह्याचं टेस्टिंग केलेलं आहे, पण अशी शक्यता नाकारता येत नाही की काही ठिकाणी अजून या अडचणी येतील, तर त्यासाठी आमचं स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे ते संपूर्णतः सज्ज आहे. अशी कुठलीही जर अडचण आली तर ती तिथल्या इथं स्थानिक पातळीवरती सोडण्यासाठी आमचं प्रशासन 100% यशस्वी होईल याची मला खात्री आहे.
1: बिलकुल. इतकी छान माहिती सर तुम्ही जनगणनासाठी दिलेली आहे की कशी असते ती प्रक्रिया काय, त्याचं प्रारूप काय, पण शेवटी जाता जाता जनगणना 2027 विषयी जनतेला काय संदेश द्याल?
0: आतापर्यंतच्या चर्चांती आता आपल्या लक्षात आलंच असेल की जनगणना ही भारतातीलच नाही तर किंबहुना संपूर्ण विश्वातीलच एक सर्वात मोठी अशी प्रशासकीय प्रक्रिया आहे. भारताचा विचार केला तर 36 राज्य, साधारणतः 784 जिल्हे, 7000 आसपास तालुके, 5100 आसपास संविधानिक शहरे, 4500 आसपास जनगणना शहरे आणि 639000 एवढी गावं. तसंच महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 36 जिल्हे, 355 तालुके, 431 संविधानिक शहरं आणि 268 जनगणना शहरं यांच्यासह अंदाजे 43744 गावांमध्ये एवढ्या मोठ्या आवाक्यात आपण जनगणना करणार आहोत. यासाठी देशपातळीवरती अंदाजे 31,00,000 क्षेत्रीय कर्मचारी आणि प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती अपेक्षित आहे, तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुमारे 250,000 क्षेत्रीय अधिकारी प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत कारण त्यांचं सखोल प्रशिक्षण होणार आहे, ते आपल्या घरोघरी भेटी देणार आहेत. यंदा हा मे महिन्याचा जो कालावधी आहे मे जून, यामध्ये हवामान खात्याने पण एक अंदाज व्यक्त केला आहे की यंदा उन्हाळा थोडासा जास्त प्रमाणात जाणवू शकतो, तर ग्रामीण भागात खूप दुर्गम भागांची आव्हानं एकदम वेगळी असणार आहेत. प्रगणक पर्यवेक्षकांना त्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागू शकते, तर शहरी भागाची आव्हानं वेगळी असू शकतात. शहरी भागामध्ये प्रगणक पर्यवेक्षक जेव्हा आपल्या घरी भेटी देतील त्यावेळेला कुटुंबातील सदस्य उपलब्ध नसणे, नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर असणे, अशा वेळेला प्रगणकांना एकापेक्षा जास्त वेळेला त्या कुटुंबांना भेटी द्यावी लागण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी शक्य तितक्या जास्त प्रमाणामध्ये स्वगणनेचा पर्याय निवडावा. सगळ्यात पहिल्यांदा आपली स्वगणना 1 मे ते 15 मे या कालावधीत पूर्ण करावी, म्हणजे प्रगणक आपल्या घरी जेव्हा 16 मे ते 14 जून या कालावधीत येतील तेव्हा हा जो प्रत्यक्ष पत्रक आपण भरून घेतो किंवा त्याची पडताळणी करतो ह्यासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकेल. तसंच शहरी भागामध्ये ज्या सोसायटीज आहेत, उच्चभ्रू सोसायटीज असतील किंवा घरकुलं असतील, घर संकुलं असतील मोठी मोठी, अशा ठिकाणी प्रगणकांना एक प्रवेश मिळणं, गणनाघरावरती त्यांची क्रमांक नोंदवणं ह्यासाठी काही अडचणी येऊ शकतात कारण कुटुंबांना त्याबाबत माहिती नसते किंवा जनजागृती नसते. तर अशा ठिकाणी जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत त्यांचं एक सहकार्य अपेक्षित आहे की त्यांनी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करणं कसं आवश्यक आहे हे आपल्या आपल्या सदस्यांना आधीपासूनच सांगून ठेवणं. तसंच जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील त्यांची एकदा आपली ओळख आपण स्थापित केली, कारण प्रत्येकाकडे जनगणनेचं एक आयकार्ड असणार आहे म्हणजे एक ओळखपत्र असणार आहे, त्याची एक निश्चिती आपल्याला झाली की हा जनगणनेचाच प्रगणक आहे. अशा पद्धतीने निश्चिती झाल्यानंतर मोबाईलचा वापर करताना बऱ्याच वेळेला सुयोग्य प्रकाश रचना लागते कारण जर ऊन असेल किंवा जास्त प्रकाश असेल तर प्रगणकांना त्याच्यावरती काय माहिती नोंदवत आहे ती दिसत नाही, तर त्यांच्या बसण्यासाठी सुयोग्य प्रकाश रचना असलेली अशी एक आपण व्यवस्था करावी. आणि उन्हाळ्याच्या

0: दिवसात प्रत्येकाने स्वतःला एक हायड्रेटेड ठेवावं यासाठी एक सौजन्य आपण म्हणूया, महाराष्ट्राची ती संस्कृती राहिलेली आहे की अतिथी देवो भव या ह्याच्यानुसार जे प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना बसण्यासाठी जागा एक उपलब्ध करून द्यावी, किमान पाणी, आणि त्यांना थोडंसं उन्हातून आल्यानंतर थोडं सावलीला बसून थोडं विश्रांती आणि चांगल्या पद्धतीने आपण एक 5 ते 7 मिनिटाचा वेळ जर त्यांना दिला तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी जी नियोजनासाठी आवश्यक ती माहिती प्रगणक आणि जनतेच्या सहकार्यातून आपण बिनचूकपणे या जनगणनेत संकलित करू असा मला निश्चित विश्वास आहे.
1: श्रोतेहो, भारतासारख्या या विशाल देशामध्ये जनगणना करणं किती एक आव्हानात्मक काम असतं, याच्यातली सगळी माहिती सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि विकासाच्या धोरणांना दिशा देण्याकरता म्हणून कशी संकलित केली जाते याच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं संतोष पायसर यांच्याकडून. त्यामुळं जनगणना प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, स्वगणना करणं किंवा आपल्या घरी प्रगणक आल्यानंतर त्याला अचूक माहिती कशी दिली जावी याबद्दल आपल्याला पायसरांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळं मित्रांनो, जनगणना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, सविस्तर माहिती द्या आणि प्रगणक आपल्याकडं आल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती देणं टाळा किंवा तुमची दिलेली माहिती ही तुमच्याच विकासासाठी उपयुक्त असणार आहे. म्हणून जनगणना 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. त्यामुळं विकासाच्या या टप्प्यात सहभागी होण्याकरता तुम्ही दिलेली माहिती ही निश्चितपणे सटीक अचूक असलीच पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे या सविस्तर कार्यक्रमातून आणि या माहितीमधून तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन मिळालेलं असेल. मी दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल जनगणना महाराष्ट्र संचालनालयाचे संचालक संतोष पायसर यांचे मनापासून आभार मानतो. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन विषयासह आणि एका नव्या मान्यवरांसह सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलासा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आज ऐकूयात देवकी पंडित यांच्या स्वरातील कार्यक्रमातील सुरुवातीचं गीत.

आपण ऐकत आहात देवकी पंडित यांच्या स्वरातील रमेश मऊ बाळे यांची गीतरचना. संगीतकार आहेत मधुकर झिराडकर.

देवकी पंडित यांच्या स्वरातील रमेश म उबाळे यांची गीतरचना. संगीतकार होते मधुकर चिराडकर. आपण ऐकत आहात मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमांतर्गत कार्यक्रमातलं या

जना संगीतकार होते मधुकर चिराडकर। आपण ऐकत आहात मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा या कार्यक्रमांतर्गत। कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका अमय दाते यांच्या स्वरातील।

अमय दाते यांच्या स्वरातील भावगीत आपण ऐकलं. रचना होती रमेशमय ओबाळे यांची, संगीतकार होते मधुकर झिराडकर. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐका, साधना सरगम यांच्या स्वरातील.

साधना सरगम यांच्या स्वरातील रमेश मऊ बाळे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते मधुकर झिराडकर. आणि श्रोते हो, याबरोबरच भावधारा या अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळच्या 8 वाजता थोड्याच वेळात समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज असून केंद्र सरकार या क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केलं. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतूक आणि कार पुलिंगला प्रोत्साहन द्यावं आणि त्याद्वारे आर्थिक आत्मनिर्भरता आणखी भक्कम करावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. विविध प्रकारच्या इंधनाचा वापर काटकसरीनं करण्याचं तसंच डेस्टिनेशन वेडिंग्स आणि सोन्याच्या खरेदीसह परदेशी खर्च कमी करण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं आणि व्होकल फॉर लोकल उपक्रमाचा पुनरुच्चार केला. या दौऱ्यादरम्यान उद्घाटन झालेल्या सुमारे 9400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांमध्ये जहीराबाद औद्योगिक क्षेत्र आणि वारंगलमधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा समावेश आहे. हैदराबाद इथलं कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलं. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बंगळुरू इथं केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यानमंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमाला प्रभास पाटण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहणार आहेत. सोमनाथ मंदिरात ते पूजा करणार असून ध्वजारोहण समारंभात सहभागी होणार आहेत. त्यानंतर एका जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील. संध्याकाळी बडोदा इथल्या सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या वसतीगृहात 1000 मुलं आणि 1000 मुलींसाठी वसतीगृह, भोजन सुविधा, ग्रंथालय यासारख्या सोयी सुविधांचा समावेश आहे. सरदारधाम संकुलातील विविध विभागांनाही मोदी भेट देणार आहेत. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन यासंबंधीच्या सज्जतेचा आढावा घेतला. संकटकालीन इशारा देणाऱ्या यंत्रणा, आवश्यक संसाधनांची उपलब्धता तसंच विविध शासकीय संस्थांमधील समन्वय यांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. दीर्घकालीन पूरनिवारण उपाययोजनांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमएच्या मदतीनं जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील 30 उच्च जोखमीच्या तलावांसाठी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याच्या योजनेत किमान 60 तलावांचा समावेश केला पाहिजे असं शहा यांनी सांगितलं. नद्यांवर बंधारे बांधून पाण्याचं संवर्धन करणं तसंच उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करणं हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. उष्णतेच्या लाटांमुळे कृषी क्षेत्राचं कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यावर आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींसाठी देशाला अधिक सुसज्ज ठेवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये टीव्ही के पक्षाचे सी जोसेफ विजय यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्ही केनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतानं स्थापित केलेल्या मापदंडानं आता जागतिक स्तरावर 3रा क्रमांक गाठला आहे.
मॉर्गन स्टॅनली या वैश्विक वित्तीय सेवा

0: देणाऱ्या संस्थेनं दिलेल्या नवीन अहवालानुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील स्थित्यंतर हे ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत बाह्य अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल, परंतु या प्रक्रियेचं यश हे सौर सेल, त्यासाठी लागणारे सोलर वेफर्स आणि पॉलिसिलिकॉन यासारख्या महत्वपूर्ण घटकांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर किती वेगानं सुरू केलं जातं यावर अवलंबून असेल, असंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत सौर मॉड्यूलची क्षमता आता दुप्पट झाली आहे. मार्च 2024 ते 2025 या कालावधीत ही क्षमता 38 गिगावॅट्सवरून 74 गिगावॅट्सपर्यंत पोहोचली आहे. सौर पेशींची क्षमताही 9 गिगावॅट्सवरून 25 गिगावॅट्सपर्यंत वाढली आहे. सौर ऊर्जा निर्मितीतील काही प्रमुख प्रारंभिक टप्प्यातील घटकांसाठी भारत अजूनही आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही इराणी नागरिकाला अमेरिकेच्या हल्ल्याचा सामना करावा लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे आण्विक साहित्य अमेरिकन लष्कराच्या सतत देखरेखीखाली आहे, असं ट्रम्प यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत काल स्पष्ट केलं. इराणनं हे युरेनियम देशाबाहेर हस्तांतरित करावं आणि आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करावा, असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. तेहराननं देशांतर्गत ऊर्जा संवर्धन कार्यक्रम हा आपला हक्क असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या मुलाखतीपूर्वी इराणनं पश्चिम आशियातील युद्ध संपवण्याच्या उद्देशानं केलेल्या अमेरिकेच्या ताज्या प्रस्तावाला औपचारिकपणे आपला प्रतिसाद सादर केला आहे. हंता व्हायरसनं बाधित झालेल्या नेदरलँड्सच्या जहाजावरील दोन भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्यात कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पेनमधील माद्रिद इथल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. भारतीय राजदूत आणि स्पेनचे अधिकारी या दोन बाधित नागरिकांच्या संपर्कात आहेत. या जहाजावर एकंदर 150 प्रवासी होते. या रोगाच्या प्रादुर्भावानंतर हे जहाज काल स्पेनमधील कानरी बेटाजवळ नांगर टाकून थांबवण्यात आलं. बाधित रुग्णांना लष्करी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या आणखी एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज संध्याकाळी धरमशाला इथं सामना होणार आहे. कझाकस्तानमधील ISSS विश्वचषक शॉटगन स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतीय जोडी नीरू धांडा आणि विमान कपूर यांनी ट्रम्प मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. ताशकंद इथं होत असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत यश कुमार, संस्था अशोक कुमार, समीर बोहरा, सुदर्शन चांडक, मोहम्मद यासर आणि रौनक लोखंडे हे भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल झाले आहेत, तर अन्य 7 खेळाडूंना कांस्य पदक मिळालं आहे. उत्तराखंडमध्ये सध्या असलेल्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत चारधाम यात्रेकरूंना आणि पर्यटकांना सावध राहण्याचं आवाहन उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडच्या विविध भागात विशेषतः पर्वतीय क्षेत्रात उद्या आणि परवा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानाची दखल घेत गढवालचे विभागीय आयुक्त विनयशंकर पांडे यांनी भाविकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या प्रवासादरम्यान हवामानाविषयीची अद्ययावत माहिती घ्यावी आणि अत्यंत सावधगिरीनं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे, तर आसाम, मेघालय, केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 8:41 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मेहरबा अंतर्गत हिंदी गझल गीतांत.

0: अलका याज्ञिक यांच्या स्वरातील हिंदी गझलगीत आपण ऐकलं. संगीतकार होते नदीम श्रवण. आता ऐका काही संदेश.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते

0: English. बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.

आपण ऐकत आहात पंकज उदास यांच्या स्वरातील निदा फजली यांची गीतरचना, संगीतकार आहे पंकज उदास।

पंकज उदास यांच्या स्वरातील निदा फाजली यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते पंकज उदास आणि श्रोते हो याबरोबरच मेहरबा अंतर्गत हिंदी गजलगीतांचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. हिंदी गजलगीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9 वाजता आहे थोड्याच वेळात प्रादेशिक उर्दू बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आपण ऐकत आहात फर्जी या चित्रपटातील मोहम्मद रफी यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

फर्जिया चित्रपटातील मोहम्मद रफी यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, फॅशन या चित्रपटातील. रचना आहे भरत व्यास यांची, संगीतकार आहेत हेमंत कुमार आणि गायक कलाकार आहेत हेमंत कुमार आणि लता मंगेशकर.

फॅशन या चित्रपटातील हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातील गीत आपण ऐकलं. गीतरचना भरत व्यास यांची होती, संगीतकार होते हेमंत कुमार. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोते हो, मध्यमलहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐका एक फूल और चार कांटे या चित्रपटातील.

ఎండి ఎన్నో మేకు పలట్ పలట్ కయ్యూ నతే.

एक महल हो स्वप्न का या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीतरचना साहिर यांची होती, संगीतकार होते रवी. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, लखलख चंदेरी या कार्यक्रमातून आता आपला निरोप घेण्याची वेळ आली. तेव्हा पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात सकाळचे 9:31 होत आहेत.

संस्काराविना मार्गन कुठला जीवन सक्षम करण्याचा बालपणाचा भविष्य घडवू मार्ग धरू आनंदाचा तेव्हा बच्चे कंपनीसह पालकांनीही ऐकावा असा आपला आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम बालमंडळ। तेव्हा दर मंगळवारी सकाळी 11:10 ऐका बालमंडळ आपल्या परभणी आकाशवाणी केंद्रावरून 1305 KHz वर।

त्यागच मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक. श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ. ऐकायला विसरू नका दर मंगळवारी सकाळी 11:10 वाजून 10 मिनिटांनी.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर

अपने कथा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। श्रोते हो, आपल्या जीवनात कोण कोण येतं हे महत्त्वाचं नाही, तर शेवटपर्यंत कोण साथ देतं हे महत्त्वाचं आहे। हे वचन आहे श्रीमद भगवद्गीता या पवित्र ग्रंथातील। आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर, त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर। आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात आपल्या रेडिओ संचावर, त्यासाठी ट्यून करा एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स। त्याचबरोबर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आता आपण ऐकू शकता आपल्या मोबाईल फोनवर, त्यासाठी न्यूज ऑन इअर हे मोबाईल ॲप डाउनलोड करून घ्या गुगल प्ले स्टोअरमधून किंवा ॲपल प्ले स्टोअरमधून, आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं छानसं प्रसारण। 9:35 होत आहे, थोड्याच वेळात राष्ट्रीय उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

अशालता वाबगावकर यांच्या स्वरातील नाट्यपद आपण ऐकलं. रचना होती वसंत कानेटकर यांची, संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐका अनुराधा मराठे यांच्या स्वरातील गीत.

अनुराधा मढ मराठे यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलत. संगीतकार होते नंदा पाठक. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐका कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील.

कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील बबन सातपुते यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते मधुकर पाठक. कार्यक्रमात आणि श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:16 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत. आज एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात लव स्टोरी या चित्रपटातील गीत ऐकणार आहात. गीतरचना आनंद बक्षी यांच्या आहेत. संगीतकार आहेत आर डी बर्मन. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत.

यांच्या युगलस्वरातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात लव स्टोरी या चित्रपटातील गीतं. गीतरचना आनंद बक्षी यांच्या आहेत, संगीतकार आहेत आर डी बर्मन. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका लता मंगेशकर आणि अमित कुमार यांच्या युगलस्वरातील.

अमित कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातील लव्ह स्टोरी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना आनंद बक्षी यांची होती, संगीतकार होते आर डी बर्मन. आणि श्रोते हो, याबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. आजच्या कार्यक्रमात लव्ह स्टोरी या चित्रपटातील गीत आपण ऐकलीत. गीतरचना आनंद बक्षी यांच्या होत्या, संगीतकार होते आर डी बर्मन. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर. त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता आपल्या रेडिओ संचावर. त्यासाठी ट्यून करा एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आता आपण ऐकू शकता आपल्या मोबाईल फोनवर. त्यासाठी न्यूज ऑन एअर हे मोबाईल ॲप डाउनलोड करून घ्या आणि ऐकत राहा आकाशवाणी परभणी केंद्राचं छानसं प्रसारण. आकाशवाणी आपल्या 90व्या वर्षानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. श्रोते हो, 8 जून 1936 साली सुरू झालेला हा प्रवास आजतागायत चालू आहे आणि लवकरच शतकपूर्ती सोहळ्याकडे आकाशवाणीचं मार्गक्रमण सुरू आहे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणी परभणी केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजता आहेत. आता प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम.

अच्छा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात, आपण जाणून घेणार आहोत हर हुन्नरी गायक कलाकार शमशाद बेगम यांच्याविषयी. श्रोते हो, शमशाद बेगम यांचा जन्म 14 एप्रिल 1919 साली आजच्या पाकिस्तान आणि त्या काळच्या ब्रिटिश इंडियामध्ये झाला. सुरुवातीच्या काळखंडामध्ये त्यांनी काही लग्नकार्यामध्ये आणि इतर सोहळ्यामध्ये गाणे गायला सुरुवात केली आणि त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या शिक्षिकेने त्यांना आपल्या आवाजावर काम करण्यास किंवा रियाज करण्यास सांगितलं आणि पुढे चलून या हरहुन्नरी कलाकाराने जवळपास वेगवेगळ्या भाषेमध्ये 6,000 जास्त गाणी गायली, ज्यामध्ये मराठी, गुजराती, बंगाली, तमिळ, पंजाबी इत्यादी भाषांचा समावेश होतो. तर त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यापूर्वी आपण ऐकूयात 1949 साली प्रदर्शित झालेला पतंगा या चित्रपटातील शमशाद बेगम यांनी गायलेलं कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत.

बालपणापासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमात गायला याने सुरुवात केली आणि याच दरम्यान गुलाम हैदर या संगीतकाराची त्यांची भेट झाली. श्रोते हो, 1933 पासून ते 1976 पर्यंत या गायिकेने जवळपास 6000 वरती गाणे गायली. त्यातच 1951 साली आलेला बहार या चित्रपटात देखील त्यांनी असंच एक छानसं गीत गायलं होतं. आपण ऐकूयात बहार या चित्रपटातील हे छानसं गीत.

श्रोते हो, शमशाद बेगम यांच्या वडिलाचं नाव होतं हुसन बख्श आणि आईचं नाव होतं गुलाम फातिमा. या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेली ही मुलगी भारत देशातील एक ज्येष्ठ गायिका किंवा थोर गायिका म्हणून नावाजली. त्याचबरोबर 1934 कालखंडामध्ये या गायिकेने गणपतलाल बट्टो यांच्याशी विवाह केला. त्या काळामध्ये अनेक अडचणींना दोन्ही परिवाराचा विरोध असताना या मुलीने आपला निर्णय जगजाहीर केला आणि त्यांना एक कन्यारत्न प्रदान झालं जिचं नाव होतं उषा रात्रा. श्रोतेहो, शमशाद बेगम यांच्याविषयी आणखी जाणून घेण्याअगोदर आपण ऐकूयात त्यांनीच गायलेलं आणखी एक गीत.

श्रोते हो, 1934 ते 1955 या काळामध्ये या दाम्पत्याचा सहवास एकमेकांना लाभला. मात्र नंतर 1955 साली एका रस्ते अपघातामध्ये शमशाद बेगम यांच्या पतीचं अर्थात गणपतलाल बट्टो यांचं निधन झालं आणि नंतर त्यांना समर्पित अशा भावनेनं त्यांनी पुढे चालून आपलं करिअर किंवा आपलं काम आहे ते सतत पुढे चालू ठेवलं आणि गायन कलेलाच त्यांनी आपलं पुढे पुढे नेण्याचं ठरवलं. त्यातच 1956 साली आलेला CID देवानंद यांच्या अभिनयाने संपन्न झालेला हा चित्रपट आणि त्या चित्रपटातील हे अतिशय लोकप्रिय गीत शमशाद बेगम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आता आपण ऐकूयात.

श्रोतेहो आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम. आणि आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका शमशाद बेगम यांच्याविषयी, त्यांचा जीवनपरिचय आणि त्यांची नावाजलेली गाणी. शमशाद बेगम यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, मोहम्मद रफी यांच्यासारख्या दिग्गज गायक कलाकाराबरोबर द्वंद्व गीत आणि सहाय्यक गायिका म्हणून आपलं नाव कोरलेलं आहे. त्यातच 1957 साली आलेला मदर इंडिया हा चित्रपट अतिशय लोकप्रिय झाला आणि त्या चित्रपटातील शमशाद बेगम यांनी गायलेलं हे गाणं अतिशय लोकप्रिय झालं. श्रोतेहो, मदर इंडिया हा चित्रपट त्या काळामध्ये ऑस्कर नामांकनासाठी पात्र ठरला होता. तर ऐकूयात या चित्रपटातील हे

श्रोतेहो, 1957 सालीच आलेला नया दौर यामध्ये दिलीप कुमार आणि वैजंतीमाला यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट आणि त्या चित्रपटातील शमशाद बेगम यांनी गायलेलं हे छानसं गीत ऐका.

शमशाद बेगम यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक गाणी गायली. त्यातच आलेला 1960 साली मोगले आजम या चित्रपटात आणि त्यांनी गायलेलं हे गीत अतिशय लोकप्रिय झालं. श्रोतेहो, आपण ऐकूयात मोगले आजम या चित्रपटातील शमशाद बेगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे छानसं गीत.

श्रोते हो, शमशाद बेगम यांना भारत सरकारने 2009 साली पद्मभूषण या तिसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केलेलं आहे. त्याचबरोबर 2009 सालीच ओ पी नय्यर यांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो तो ज्येष्ठ गायिका, दिग्गज गायिका शमशाद बेगम यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर अशा या हरहुन्नरी गायिकेविषयीचा आपण प्रवास जाणून घेतला. शमशाद बेगम यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आणि त्यांची कीर्ती अजरामर झालेली आहे. कार्यक्रमात ऐकूयात किस्मत या चित्रपटातील आणखी एक गीत.

1968 साली प्रदर्शित झालेला वक्त या चित्रपटातील शमशाद बेगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे छानसं गीत आपण ऐकत आहात. श्रोते हो, 2016 साली भारतीय पोस्ट अर्थात इंडियन पोस्ट यांनी त्यांच्या सन्मानार्थ एका डाक तिकिटाचं अनावरण केलं आणि शमशाद बेगम यांना एक प्रकारची मानवंदना किंवा त्यांना समर्पित असं एक पोस्टेज त्यांच्या नावाने काढलं. शमशाद बेगम यांचा मृत्यू 23 एप्रिल 2016 साली हिरानंदी गार्डन मुंबई या ठिकाणी झाला. अशा या महान गायिकेला आपण मानवंदना देऊ आणि कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आपण ऐकूयात.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकला. आजच्या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका शमशाद बेगम यांच्याविषयीची माहिती आणि त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी आपण आजच्या कार्यक्रमात ऐकलीत. सकाळचे 10:10 होत आहेत. सोमनाथ अमृत पर्वाच्या निमित्ताने माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाचं थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, दुपारचा 1:16 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। सुरुवातीला ऐकूया सावरखेड एक गाव या चित्रपटातलं कुणाल गांजावाला यांनी गायलेलं दासू यांचं गीत। संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी।

श्रोते हो, एक निवेदन आहे. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट पुन्हा एकदा ऐका, https://.gov.in. आपली माहिती पाठवण्यासाठी शेवटची तारीख आहे 31 जुलै. निवेदन संपलं.

तुम्ही मला हसता, मी पांडू आहे, मी धोंडू आहे, मग मी तुम्हाला हसतो. ह्या हसण्याचा, ह्या रडण्याचा, ह्या टाळ्यांचा आवाज एक आहे, त्याला भाषा नाही, भावना आहे, एकपणाची भावना. एक देश अनेक वेश. देश माझा भारत, सगळ्या जगात महान. भारत माझा, भारत तुमचा, भारत साऱ्यांचा. या भारताचा मी एक वेडा. अरे हा भारत वेड्यांनी घडवला. वेड होते स्वातंत्र्याचे, वेड होते बलिदानाचे. ती होती फुले, ते होते मोती, एका धाग्यात गुंपलेले. म्हणून होता विश्वास, आणि ही माळ तोडली तर अविश्वास.

0: खिचडी या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि शैला चिखले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन। विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर। आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भात इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य। पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून।
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे।
2: साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करें, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है।
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा, असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले। वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका, असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे। वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली। 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले।
3: पंतप्रधान मोदी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे। आपल्याला कल्पना आहे, खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे। आवश्यकतेनुसारच उपयोग, हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं असं आमचं आवाहन आहे।
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे। परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं। सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे। काय विकत घ्यावं, काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला। देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे। गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8 अब्ज डॉलरची घट झाली। गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा

0: सहाशे शहाऐंशी अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय.
1: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूजा केली. सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला. यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे. हे अमृत पर्व पुढच्या 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स पथकानं सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या निमित्तानं आयोजित विशेष प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. तत्पूर्वी मोदी यांनी रोड शोही केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालय त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकेल. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डाटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. याचबरोबर न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय्य नावाचा एक चॅटबोट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवांची आणि मदतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात काकीरा लहारू रस्त्यावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. यात मंडी इथला चालक आणि गुजरातमधल्या 5 पर्यटकांचा समावेश आहे. अपघातात इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीच्या संदर्भात अमेरिकेनं पाठवलेल्या प्रस्तावावर इराणनं दिलेला प्रतिसाद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. लेबॅनॉनसह सर्वच ठिकाणचं युद्ध संपवण्याची मागणी इराणनं केली आहे. तसंच जलवाहतुकीला संरक्षित असावी असंही इराणनं म्हटलं आहे. इराणनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर पुन्हा बॉम्ब हल्ले करण्याचा इशारा अमेरिकेनं दिला होता. त्यावर अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशात 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे असं आज कोलकाता इथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष तपास पथकानं डिजिटल पद्धतीचा वापर करून त्यांचा माग काढला आणि उत्तर प्रदेशात जाऊन त्यांना अटक केली. या तिघांमध्ये एका शार्प शूटरचा समावेश असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हत्या प्रकरणात किमान 8 जण गुंतलेले असावेत. तसंच मारेकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाचं नियोजन केलं असावं असंही तपासात उघड झाल्याचं ते म्हणाले. फरार आरोपी अभय राणा याच्या प्रत्यर्पणामध्ये सहकार्य केल्याबद्दल भारतानं पोर्तुगालचे आभार मानले आहेत. परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अभय राणावर हरियाणामध्ये खंडणी, खून

0: आणि विविध आर्थिक गुन्हे नोंदवले होते. राणा याचं या शनिवारी पोर्तुगालमधून प्रत्यार्पण झालं होतं. काही भारतीय नागरिकांची फुजैरा बंदरमार्गे सुटका करण्यासंबंधी भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात बोलणी सुरू आहेत अशा अर्थाचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेवर काम सुरू नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. नागरिकांनी चुकीच्या बिनबुडाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथे HPCA मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भातला इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाण्यात महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. ठाण्यातल्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत 121 लाखांचा 107 किलो गांजा जप्त. आणि ठाण्यातले निवृत्त लष्करी अधिकारी मेजर सुभाष गावण यांचं निधन. पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदर प्रकल्पासाठी आपल्या जमिनीचा ताबा द्यायला वरोरा गावच्या रहिवाशांची सहमती. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खत पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाचं नियोजन. सातपाटी इथं 350 कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक मत्स्य बंदर विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर नीता चौरे.
3: महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील साकेत येथील पोलीस क्रीडा संकुलात ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करत राज्याच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला. ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करत ते म्हणाले, 337 किलोमीटर मेट्रो नेटवर्क घाटकोपर, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण कनेक्टिव्हिटीसह कोस्टल रोड यासारख्या उपक्रमांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होत आहे. ठाणे शहरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी शिंदे यांनी महापालिका भवन लुईसवाडी ते महापालिका भवन असा प्रवास या डबल डेकर बसमधून केला. या बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आरामदायी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 21,40,000 107 किलो गांजा जप्त केला. यात वसीम खान याच्यासह 3 तस्करांना खडकपाडा भागात सापळा रचून पोलिसांनी अटक केली. हे तिघही शरारी गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही अंमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. निवृत्त लष्कर अधिकारी तसंच ठाणे भूषण मेजर सुभाष गावंड यांचं नुकतंच वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. मेजर गावंड हे भारतीय सैन्यातील 8 महार रेजिमेंटचे अनुभवी अधिकारी होते. त्यांनी निवृत्तीनंतर ठाणे येथे द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून रायफल आणि पिस्तूल नेमबाजीचं प्रशिक्षण सुरू केलं होतं. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
4: पालघर जिल्ह्यातल्या वरोळ गावातल्या सर्वे क्रमांक 750 मधील 124 जमीन मालकांनी वाढवण बंदर प्रकल्पाच्या विकासासाठी आपल्या जमिनीचा ताबा देण्यास संमती दर्शवली आहे. हे क्षेत्र केवळ नकाशावरील एक बिंदू नसून बंदराच्या पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्वाचा असा धोरणात्मक कॉरिडोर आहे. या विशिष्ट ब्लॉकमधील गुंतागुंतींच्या सर्वे वादामुळे बऱ्याच काळापासून प्रगती रखडली होती. मात्र ग्रामस्थांच्या स्वयंपूर्त सहकार्यामुळे आता एक मोठा तांत्रिक अडथळा दूर झाला आहे. पालघर जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर आणि मागणीनुसार खत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात पिकासाठी

0: युरिया आणि संयुक्त खताचे मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शेतकऱ्यांना रास्त दरात आणि वेळेवर खते उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. खताचा कृत्रिम तुटवडा टाळण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसंच खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पॉइंट ऑफ सेल मशीनचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील महत्वपूर्ण मासेमारी केंद्र असलेल्या सातपटी येथे 350 कोटी रुपयांच्या अत्याधुनिक मत्स्यबंदर विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नुकताच राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून रामोण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे पारंपरिक मच्छीमारांना आधुनिक सुविधा, सुरक्षित नौका वाहतूक आणि आर्थिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राला एक नवीन झेप देणाऱ्या वाढवण बंदर प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मोठी चालना मिळाली असून या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल 76,220 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांच्याकडे सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत या बंदराच्या विकासाची धुरा सोपवण्यात आली आहे. प्रस्तावित वाढवण बंदराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक नेटवर्कशी जोडण्यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया पुढाकार घेत असून NH 48 आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे यांच्याशी सुसज्ज रस्ते संपर्क उभारण्यात येणार आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे.
1: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:45 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं अनुराधा कुलकर्णी यांचं गीत.

उत्तरा केळकर यांनी गायलेलं प्रकाश बोडवेकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच श्रोते हो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. दुपारचा 1:55 आणि 50 सेकंद झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया सिंगल सलमा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: श्रोते हो, नचिकेत सामंत दिग्दर्शित सिंगल सलमा हा एक रंजक प्रेमत्रिकोणच आहे, तरीही हटके असा चित्रपट. सलमा ही लखनौमधील 33 वर्षांची अजून अविवाहित नोकरी करणारी अशी इंजिनियर मुलगी. कुटुंबाची सगळी जबाबदारी तिच्यावर. धाकट्या दोन्ही बहिणींची लग्न तिनंच केली आहेत. भावाचे हट्टही तीच पुरवते, कारण कधीकाळच्या आपल्या नवाब घराण्याचा वृथा अहंकार बाळगत वडील सरकारकडून दरमहा 15 रुपये पेन्शन घेतात आणि राहतं घर म्हणजे हवेली कर्जापोटी गहाण टाकलेली आहे. ते कर्जही सलमाच फेडतीये. ती हुशार, स्वाभिमानी आणि स्वयंपूर्ण आहे, पण तिनं लग्न करावं म्हणून आई मागे लागलीये. कर्तृत्व शून्य आणि व्यक्तिमत्व शून्य मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा देखील पारंपरिक. मुलींचं स्थान घरात, त्यांनी नोकरी करायची नाही. अखेर एक स्थळ येतं, 40 वर्षांचा कापड दुकानदार सिकंदर खान याचं. अल्पशिक्षित, भोळाभाबडा पण प्रामाणिक. सलमाच्या व्यक्तिमत्वानं तो भारावून जातो. तो तिला स्पष्टच सांगतो, मी तुझ्या योग्यतेचा नाही, तेव्हा तू खुशाल मला नकार दे, फक्त माझा अपमान करू नकोस. सलमाला त्याचा हा प्रामाणिकपणा आवडतो. लग्न ठरतं. लग्न 4 दिवसांवर येतं आणि कंपनीतर्फे सलमाला ट्रेनिंगसाठी लंडनला जाण्याची संधी येते. दोन्ही घरचे विरोध करतात, पण सिकंदर म्हणतो, तू ट्रेडिंगसाठी जरूर जा. ती त्याला दुरुस्त करते, अरे ट्रेडिंग नाही ट्रेनिंग. परंपरेची पर्वा न करता निर्णय घेण्याच्या त्याच्या त्या वृत्तीचं मात्र तिला कौतुक वाटतं. लंडनमध्ये ट्रेनिंग चालू असताना तरुण बॉस मित सिंग साहनी हा भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक सलमाच्या सुसंस्कृतपणानं, हुशारीनं आणि आत्मविश्वासानं प्रभावित होतो. त्याच्या सहवासात सलमा आपलं परंपरेचं जोखड उतरवून मनपूत जगायला शिकते. एकमेकांना अनुरूप अशी ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. आपण सिकंदरशी प्रतारणा करतो आहोत या विचाराचं अपराधीपण सलमाला सतावतं आहे आणि मीत मुक्त संबंधांचा पुरस्कारत आहे. सलमा निराश मनानं लंडनहून परतते, पण एव्हाना तिचे स्विमसूटमधले फोटो व्हायरल होऊन लखनौच्या पारंपरिक समाजात मोठाच गजब उडाला आहे. सिकंदर मात्र तिच्याच बाजूनं ठामपणे उभा राहतो. सलमा त्याला फसवू इच्छित नाही. ती त्याला मीतविषयी सांगते, तेव्हा मात्र तो हताश होतो. म्हणतो, मी सुरुवातीलाच सांगितलं होतं मला नकार दे, पण अपमानित करू नकोस. तो आता आव्हानच देतो, बारात घेऊन मी तुझ्या घरी येणारच. निकाच्या वेळी कबूल म्हणायचं की नाही ते ठरव. तिकडे मीतलाही आपल्या अनिवार्य प्रेमाची खरी जाणीव होते आणि तोही भारतात येतो.

0: एकाच लग्नघरी दोन बाराती येतात. आता सलमा कशी निवड करणार, आपण कसं जगायचं, हा निर्णय आपला स्वतःचा असला पाहिजे. मग सलमा सिंगल राहण्याचा निर्णय घेते. कथा उलगडते ती लंडनमध्ये उत्कृष्ट छोटा उद्यमी म्हणून पुरस्कार मिळवणाऱ्या सिकंदरच्या निवेदनातून. तो म्हणतो, आपल्याला हे धाडस सलमानं शिकवलं. सलमाच्या निर्णयातूनच आपण आपला आत्मविश्वास कमावला आणि लखनौमधला एक सामान्य दुकानदार इथवर येऊन पोचला. व्यक्ती म्हणून अस्तित्व टिकवायचं असेल तर स्त्रीनं निर्णय समाजाला घेऊ न देता स्वतः घेतला पाहिजे. स्त्रीवादाची हीच जाणीव रंजक आणि लोकप्रिय शैलीत सिंगल सलमानं मांडली आहे.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत सिंगल सलमा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोतेहो, दुपारचे 2:45 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात ऐकूया माती परीक्षणानुसार खतांचं नियोजन याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मातीचा नमुना प्रयोगशाळेमध्ये ओला झाला असेल तर सावलीत वाळवून लोखंडी खलबत्त्यात बारीक करावा. त्यानंतर 2 मिलीमीटर चाळणीतून चाळलेली माती परीक्षणासाठी वापरावी. प्रयोगशाळेमध्ये मातीचा सामू म्हणजेच आम्ल विम्ल निर्देशांक, पाण्यात विरघळणाऱ्या क्षाराचे प्रमाण, चुन्याचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश, तसेच जिप्सम, गंधक आणि चुना यांची मात्रा प्रमाणिक पद्धतीने काढतात. याशिवाय गरज भासल्यास सूक्ष्म अन्नद्रव्ये, भौतिक गुणधर्म आणि निचरा याबद्दलही परीक्षण केले जाते. यावरून जमिनीचे आरोग्य कशा प्रकारचे आहे हे समजते. पर्यायाने जमिनीच्या सुपीकतेबद्दल माहिती मिळते. जमिनीच्या सामूवरून तिची आम्लता आणि विम्लता मोजता येते. जर सामू 6 पेक्षा कमी असेल तर आम्लयुक्त जमीन, 6.7 ते 7.5 दरम्यान असेल तर योग्य, आणि 8.5 पेक्षा जास्त असेल तर विम्लयुक्त जमीन असते. आम्लयुक्त जमिनीत चुन्याची आणि विम्लयुक्त जमिनीला जिप्समची मात्रा शिफारस करण्यात येते. जमिनीचा सामूचे अन्नद्रव्याची उपलब्धता यांचा परस्पर संबंध असून जमिनीचा सामू 6 ते 7 असेल तर त्या जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता जास्त राहते. जमिनीची क्षारता 1 मिलीमोज असेल तर चांगली असते. क्षारता 1 ते 2 मिलीमोज पेक्षा कमी असेल तर उगवण शक्ती कमी असते. क्षारता 2 ते 3 मिलीमोज काही पिकांना अपायकारक असते तर क्षारता 3 पेक्षा जास्त असल्यास बहुतांश पिकांना अपायकारक असते. क्षारता म्हणजे जमिनीमध्ये असणारे क्षारांचे प्रमाण. त्यामध्ये सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांच्याशी संलग्न असणारे कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड आणि सल्फेटचे असते. जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण ठराविक मर्यादेपलीकडे जाते तेव्हा जमीन क्षारयुक्त तर कमी क्षार आणि सामू विम्ल असल्यास जमीन चोपण होते आणि जमिनीची पीक उत्पादन क्षमता घटते. जमिनीमधील उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण आणि पिकांना आवश्यक असणारी आवश्यकता पाहून खताच्या शिफारसी केल्या जातात. माती परीक्षण अहवालानुसार मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण फार कमी, कमी, मध्यम, साधारण जास्त, फार जास्त या वर्गवारीत केले जाते. जमिनीमधील चुनखडीचे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास चुनखडीयुक्त जमीन म्हणतात. वेगवेगळ्या पिकांना खताद्वारे अन्नद्रव्य मात्रांची निरनिराळी शिफारस केली जाते. माती परीक्षण अहवालावरून नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या मात्रेत बदल करता येतो. मध्यम साधारण असेल तर मात्रेत बदल केला जात नाही, परंतु फार कमी असेल तर 50 टक्क्यांनी, मात्रा कमी असेल तर 25 टक्क्यांनी मात्रेत वाढ करावी. तसेच खते देताना ज्या खतामध्ये

0: ते एकच अन्नद्रव्य असेल तर ते खत दिल्यास त्यापासून भरपूर फायदा होतो. एकंदरीत माती परीक्षणावरून जमिनीचे रासायनिक गुणधर्मावर पिकांना लागणाऱ्या उपलब्ध अन्नद्रव्यांची कल्पना येते. त्यानुसार योग्य ती उपाययोजना करून कार्यक्षम पद्धतीने खते देण्याची शिफारस केली जाते. त्याचा अवलंब प्रत्येक शेतकऱ्याने केल्यास शाश्वत शेती केल्याचे समाधान मिळेल आणि उत्पादनात भर पडून जीवनमान सुधारेल. म्हणून माती परीक्षणाद्वारेच खतांचा प्रमाणबद्ध वापर करण्यास संकल्प प्रत्येक शेतकऱ्यांनी करावा.
1: श्रोत्याहो, दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनः प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, आता गेल्या भागांमध्ये आपण जाणून घेतलं की कालावधीनुसार पण आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो, हातापायाला मुंग्या कुठल्या कारणामुळे येतात आहे आणि हातापायाला मुंग्या येणं म्हणजे नेमकं काय असतं. आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की या ज्या हातापायाला मुंग्या येतात या नेमक्या कुठल्या आजाराचं लक्षण आहे हे आपण कसं ओळखायचं, त्यासाठी चाचण्या कुठल्या असतात.
1: जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या सिमटम्सच्या हिशोबाने की हे तुम्हाला डायबिटीसमुळे असू शकते, तर आधी रुटीन ब्लड टेस्ट करा, एक कम्प्लीट CBC, विटॅमिन B12 लेवल्स, तुमचं थायरॉईड एकदा बघा आणि याच्यामध्ये काही अबनॉर्मल असेल तर ते तुम्ही करेक्ट करा. आणि एक सिम्पल नर्व कंडक्शन स्टडी टेस्ट असते, ज्याला हातापायाला काही वायर्स कनेक्ट करतात, जसं हार्ट करता ECG करतो तसं नर्व्स करता एक नर्व कंडक्शन टेस्ट असते, सिम्पल टेस्ट असते. तर ते तुम्ही नर्व कंडक्शन टेस्ट जर केली तर त्याच्यात क्लिअर कट डिफरन्शिएट होऊन जातं की हे डायबिटीसमुळे आहे, त्याची सिव्हिअरिटी काय आहे आणि किती औषधांनी बेनिफिट होईल तुम्हाला.
0: हे जर एकदा लक्षात आलं की कुठल्या आजारामुळे आहे तर मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात.
1: हो, तर जसं मी सांगितलं की डायबिटीस करता आपण हे सर्व टेस्ट करू शकतो. डायबिटीस करता जर तुमचं विटॅमिन B12 डेफिशियन्सी कमी असेल तर विटॅमिन B12 सप्लिमेंट्स घ्या तुम्ही. तुम्हाला आयरन डेफिशियन्सी असेल किंवा अजून काही मल्टीविटॅमिन डेफिशियन्सी असेल, अल्फा लिपोईक ऍसिड एक मल्टीविटॅमिन आहे, ते पण हेल्प करतं. त्याच्या व्यतिरिक्त काही सिम्टोमॅटिक मेडिसिन्स असतात, त्याने थोडे सिम्टम्स तुमचे कमी येतात. तर हे डायबिटीस विटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे जर असेल तर, बाकी जर तुमचं काही लोकल कारण असेल जसं सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर तुम्हाला फिजिओथेरपी हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. फिजिओथेरपी करून हे तुम्ही तुमचे सिम्टम्स कमी करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आपण रात्री झोपताना आपण इनकरेक्ट पोश्चरमुळे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स निर्माण होतो. सेकंडली, कंटिन्युअसली प्रोलॉंग्ड फोनचा वापर, फोन बघताना आपण जेव्हा मान खाली ठेवतो तेव्हा कंटिन्युअसली सर्वायकल स्पाईनवरती प्रेशर बनलेलं असतं, तर त्याच्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे केसेस खूप जास्त होतात. तर पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट आहे फॅक्टर. फिजिओथेरपी आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही MRI करून तुमचं सिव्हिअरिटी तुम्ही बघू शकता की किती सिव्हिअरिटी आहे. रुटीन सिम्टोमॅटिक मेडिसिन्स तुम्ही घेऊ शकता, प्रिगॅबलिन आहे, डुलॉक्सेटिन आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर सिव्हिअर असेल तर सर्जरी पण ऑप्शन असतं. जर तुम्हाला खूप सिव्हिअर होत असेल, एका हाताची ग्रीप तुमची कमी होत असेल किंवा तुम्हाला पाय उचलायला येत नसेल तर येस, तुम्ही सर्जिकली पण तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल.
0: म्हणजे या पद्धतीने उपचार करण्यात येत असतात असं म्हणावं लागेल डॉक्टर. डॉक्टर, उपचारानंतर पण काही काळजी घ्यायची असते का.
1: हो, आता हे जर तुमचं स्पॉन्डिलॉसिसमुळे असेल तर एकदा तुम्हाला जर झालं असेल स्पॉन्डिलॉसिस तर तुम्हाला माहिती आहे की कशामुळे झालंय तुम्हाला. तर परत जर तुम्ही जर ते पुढे लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस नाही आणले तर ते तुम्हाला परत परत होत राहील. तर पोश्चर करेक्शन जसं मी सांगितलं ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुम्ही जिथे बसताय, ज्या चेअरवरती बसताय, तर अपराईट बसणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फोनचा वापर करत असाल तर फोन तुमच्या आय लेवलवरती ठेवा, म्हणजे तुमचं नेक सरळ राहील. किंवा नेक कंटिन्युअसली बेंड असेल तर तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचं रिस्क जास्त राहतं. त्याच्यानंतर तुम्हाला डेली फिजिओथेरपी करायची आहे. फिजिओथेरपीने पूर्ण स्पाईनची मसल्स थोडी स्ट्रॉंग असते. आपण युजली जिमला जातो तेव्हा पूर्ण बॉडीची मसल स्ट्रॉंग होते पण कोर स्ट्रेंथ वरती आपण तेवढं वर्क करत नाही. तर कोर बॉडी स्ट्रेंथनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याने नेक मसल, स्पाईन मसल स्ट्रॉंग होतात आणि त्याने स्पॉन्डिलॉसिसचे केसेस पुढे होणारे कमी होतात.
0: डॉक्टर उत्कर्ष शाह, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे

कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी श्यामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग तिसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर तर आतापर्यंत आपण वर्षा जल संचयन कशा पद्धतीने करायचं त्याचे कोणते टप्पे आहेत फायदे आणि तोटे याविषयी समजून घेतलं. आता यानंतर असं सांगा की भूजल पुनर्भरण म्हणजे नेमकं काय आणि ते का गरजेचं आहे.
1: आपल्याला माहितीच आहे की पावसाचे पाणी किंवा जमिनीवरील पाणी जमिनीत मुरवून जमिनीखालील खडकांच्या फटीमधून किंवा मातीच्या कणांमधून साठवून भूजल पातळी वाढवण्याच्या प्रक्रियेला आपण भूजल पुनर्भरण असे म्हणत असतो. भूजल पुनर्भरणासाठी विविध प्रकारच्या रचनांचा वापर केला जातो जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत झिरपते आणि भूजल पुनर्भरण केल्यामुळे पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होत असते. जेथे सततच्या उपशामुळे खालावलेली भूजल पातळी वाढण्यास मदत होत असते दुष्काळ निवारणासाठी सुद्धा हे उपयुक्त ठरत असते. कारण भूजल पातळी वाढल्याने विहिरी व बोरवेल बारमाही चालू शकतात. यामुळे पाण्याची गुणवत्ता सुद्धा सुधारत असते. कारण भूजल पुनर्भरणामुळे क्षारता कमी होऊन पाण्याचा दर्जा किंवा त्याची गुणवत्ता सुधारत असते. आपल्याला माहितीच आहे की शहरामधील काँक्रीटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरत नाही ते भूजल पुनर्भरण करून साठवता किंवा मुरवता येते. म्हणून आपल्याला भूजल पुनर्भरण करणे गरजेचे आहे.
0: बरं सर, हे जे भूजल पुनर्भरण आहे तर याच्या नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धती कोणत्या आहेत.
1: भूजल पुनर्भरणाच्या नैसर्गिक पद्धतीमध्ये पावसाचे पाणी जमिनीतून नैसर्गिकरित्या झिरपून खडक आणि मातीत मुरत असते आणि कृत्रिम पद्धतीमध्ये जिथे शोष खड्डे ज्याला आपण रिचार्ज पीट म्हणत असतो ज्यामध्ये पावसाचे पाणी पाईपद्वारे खड्ड्यात आणून तेथे रेती खडी कोळसा यामधून फिल्टर करून जमिनीत सोडल्या जाते. नंतर गाळण यंत्रणा ज्याला आपण फिल्टर युनिट असे म्हणत असतो त्यामध्ये शेतातील किंवा छतावरील पाणी फिल्टर करून जमिनीत मुरवत असतो. नंतर पाझर तलाव असेल किंवा चेक डॅम ज्याला आपण बंधारे म्हणत असतो यावर छोटे बंधारे बांधून सुद्धा पाणी अडत असतो. अशा अनेक कृत्रिम पद्धतीचा अवलंब करून आपण भूजल पुनर्भरण करत असतो.
0: बरं सर, बोअरवेलचे पुनर्भरण नेमकं कशा पद्धतीने करता येईल.
1: बोअरवेलच्या भोवती एक साधारणतः 3 ते 4 फूट रुंद आणि 6 ते 7 फूट खोल असा खड्डा खणावा. नंतर बोअरवेलच्या केसिंग पाईपला खालच्या 5 ते 6 फुटापर्यंत बारीक छिद्रे पाडावीत. या छिद्रांना नायलॉनची जाळी गुंडाळावी जेणेकरून माती आत जाणार नाही. खड्ड्यात खाली मोठे खडक नंतर खडी आणि सर्वात वर जाड वाळूचा थर द्यावा. नंतर पावसाचे पाणी हळूहळू या खड्ड्यात वळवावे. अशा प्रकारे आपण बोअरवेलचे पुनर्भरण करू शकतो.
0: तर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोतेहो आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग तिसरा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. छोटे हो, संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आता आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही, याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे, असं ते म्हणाले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1313 अंकांची घसरण झाली आणि तो 76

0: 15,000 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 23,816 अंकांवर बंद झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धर्मशाला इथे एचपीसीए मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कालच्या विजयामुळे आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली असून मुंबईच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज सुजन साळकर यांचं गायन आपल्याला ऐकत आहोत. सुजन साळकर यांनी गायलेला राग धानी आपण ऐकणार आहात. मध्यलय रचना झप तालात निबद्ध आहे. द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केलेली आहे. ऐकूया सुजन साळकर यांनी गायलेला राग धानी.

सुजन साळकर यांनी गायलेला राग धानी श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मंडळी काव्य वाचन या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असतो, भेटत असतो आणि त्यांच्या कवितांच्या मैफिली रंगवत असतो. तशीच आज आपल्यासोबत कवितांविषयी गप्पा मारायला आली आपली मैत्रीण अनघा पंडित. वेलकम टू अवर शो अनघा.
1: हॅलो, नमस्कार
0: अनघा. मी आता जसं म्हणाले की कवी मनाच्या मित्रमैत्रिणींचा हा खास कार्यक्रम आहे आणि तुला सुद्धा कविता करायला फार आवडतात, तर मग सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की तुला कविता कराव्या असं केव्हा वाटलं किंवा तू पहिली कविता केव्हा केलीस?
1: खरं तर शाळेत असल्यापासून कविता लिहायला सुरुवात झाली. माझे बाबा कविता लिहायचे, तर लहानपणापासून मी त्यांना पाहत होते कविता लिहिताना वगैरे, तर त्यांच्याकडून ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मग मलाही आपसूक कविता लिहायची आवड निर्माण झाली.
0: वा वा वा वा वा. मग आता कवितांचा विषय आलाच आहे, तर मग आज आपल्या श्रोत्यांना पहिली कविता कोणती ऐकवशील?
1: पहिली कविता आहे म्हणजे फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे समुद्र. कारण माझं घरही समुद्राच्या जवळ आहे, तर नेहमी समुद्रावर जाणं येणं असतं, त्यामुळे पहिली कविता समुद्रावर सादर करते.
0: नक्कीच.
1: कवितेचं शीर्षकच आहे समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. आयुष्य रुसलं तरी समुद्र आणि हसलं तरीही समुद्रच. अडथळ्यातून धडपडलो, धडपडताना भरकटलो, किनारा बनून सावरतो तो सारथी असे समुद्रच. कठीण संघर्ष खोल मनीचा, सुखदुःखाच्या चालित वाटा, त्या वाटेला करण्यासोबत सखा सोबती असे समुद्रच. स्नेहकण वेचावे शिंपल्यापरी, लाटांपरी बेभान होऊनी, चांदण्यात असे धुंद मिसळूनी, साथ द्यावया असे समुद्रच.
0: वा वा वा वा, मस्तच मस्तच. आणि खरंच समुद्राचं आणि आपलं नातं हे खूप वेगळं आहे, कारण काहीही टेन्शन असो, आनंद असो, एकांत हवा आहे, समुद्र हा कायम सखा राहिलेला आहे,
1: सगळं सामावून घेणारा.
0: खरंच खरंच, तो जसा अथांग आहे, विशाल आहे, सगळ्या गोष्टी तो पोटात घेत असतो आपल्या. नाही नाही, खरंच खूप खूप छान कविता, खूप सुंदर. आता कवितांचा विषय आहेच, तर मग तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहे?
1: माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर आहेत.
0: वा,
1: त्यांच्या कविता ऐकत आल्या आहेत. त्यानंतर शांता शेळके या सुद्धा फार आवडत्या कवयित्री आहेत.
0: खरंय खरंय.
1: आणि अगदी अलीकडच्या काळातले सांगायचं झालं तर किरण येले यांच्या कविता एक सामाजिक कविता असतात आणि काळजाला हात घालणाऱ्या कविता आहेत त्यांच्या, तर त्यांच्याही कविता फार आवडतात मला.
0: वा वा वा. कवी म्हटल्यानंतर समुद्र तर झालाच, पण कवींचे असे काही ठराविक गोष्टी असतात, त्यातला एक म्हणजे अजून चंद्र.
1: हो,
0: त्यामुळे ह्या चंद्रावर तुझ्याकडे काही कविता आहे की नाही?
1: हो हो, नक्कीच आहे, पण थोडी वेगळ्या अंगाने लिहिली आहे.
0: अच्छा.
1: मी मूळची देवगडची आहे, तर गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो. पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला, तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडासा दिसत होता आणि मग तेव्हा ही मला कविता सुचली, हरवलेला चंद्र. तर कवितेचं शीर्षकच आहे हरवलेला चंद्र. इमारतींच्या झगमगाटात कुठेसा चंद्र जरा हरवलाय का? उंचच उंच इमारतींमुळे थोडासा तो बावरलाय का? तर शहरामध्ये आपण पाहिलं तर विद्युत दिवे जास्त आहेत.

0: चंद्रापेक्षाही जास्त प्रखर तर आजकाल तेच वाटायला लागलेत. तर त्यावरून असं म्हणेन की विद्युत दिव्यांचे कृत्रिम तारे त्यालाही असह्य होत असतील का? मृग विशाखा रोहिणीसह गुरु शुक्रही त्यावर रुसतील का?
1: वाह वाह.
0: काळ्या कुट्टन अभांगणीचा उजेड त्याला सोसवत असेल का? की दिवे जाऊन पडदा पडायची वाट तोही पाहत असेल का? विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? हे ताऱ्यांसाठी म्हणते की विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? की प्रदूषणाची ओढून चादर त्याही असतील झोपल्या का? पाहून विरह चंद्र तारकांचा देवालाही दया येईल का? मग विद्युत प्रवाह करून खंडित मिट्ट अंधार पडेल का? मग जातील दिवे पडेल पडदा नभ शृंगारही येईल परतून. चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून. चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून.
1: वा वा वा वा वा. म्हणजे हरवलेल्या चंद्राचं हे जे काही वर्णन होतं ना ते सुंदर आहे. नाही खरंच खूपच मस्त, खूपच मस्त.

0: आता अनघा, तू सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडियानी सगळीकडेच काय म्हणतात की जग व्यापून घेतलेलं आहे आणि आपलं आता आयुष्यात सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड झालेलं आहे. जे काही करावं, जिथे जावं, जे काही आहे ते सगळं आपण उठसूट सगळं पोस्ट करत असतो. तर मग अशा सोशल मीडिया बद्दल तुझं कवी मन काय म्हणतंय?
1: सोशल मीडियाचा वापर सध्या एवढा वाढलाय की ते स्टेटस आणि इमोजी मध्येच सगळं बंदिस्त झालंय असं मला तरी वाटतं.
0: आणि त्याच्यात बऱ्याच जण असे रिअल इमोशन्स कुठेतरी मिस आउट होत आहेत की काय असं फील होत.
1: अगदी अगदी, म्हणजे मनातल्या भावना ज्या आहेत त्या ते इमोजी व्यक्तच करू शकत नाही, ते पुरेसे नाही आहेत त्यासाठी असं वाटतं मला. आणि मग याच भावना व्यक्त करताना मी एक कविता लिहिते की आपण इतके ऑनलाईन झालोय.
0: बर,
1: 5G वेगाने सुसाट पळणारे आपण इतके ऑनलाईन झालोय की भावभावना फक्त इमोजी आणि स्टेटस मध्ये अडकल्यात. पण आभास आणि वास्तवातील ही दरी कधी संपणार? प्रत्यक्षात हस्तांदोलन करण्यास अवघडणारे हात सोशल मीडियावर स्वैर हिंडतात आणि समोर आल्यावर मुके होणारे शब्द फक्त चॅटिंग मधून ओसंडतात. आनंद, दुःख, राग, द्वेष आणि वेदनाही फक्त इमोजी मध्येच बंदिस्त झाल्यात. त्यात खरंच असतो का आपलेपणा की केवळ औपचारिकतेचं माध्यम असतात? ऑनलाईन जगताना जग जवळ आलं म्हणावं तर नात्यांमधील दुरावा प्रचंड वाढला. अन वाढदिवसाचे स्टेटस टाकण्यापुरतंच का केवळ आपलेपणा उरला? मेसेज करणं म्हणजे आठवण आणि ओढ, मेसेज नाही म्हणजे फक्त राग आणि दुरावा. नात्यांमध्ये असणारी ओढ व्यक्त करायला असावा केवळ हा एकमेव पुरावा?
0: वा वा वा.
1: म्हणून सांगते की आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी. आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी, नाहीतर आपल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा स्टेटसला दिसतील दोन अश्रूढाळणारे इमोजी. दोन अश्रूढाळणारे इमोजी.
0: वा वा वा वा, खरच खरच खूप सुंदर. आणि ही आत्याची काय म्हणता येईल की सत्य परिस्थिती आहे की आपण भयंकर प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, किंवा आपण फार वापरतो आणि सगळ्या गोष्टीचे अपडेट्स आपल्याला टाकायचे असतात आणि त्याच्यात ना कुठेतरी काय म्हणतात तो एक जो रिअलनेस आहे ना एखाद्या घटनेतला किंवा दोन व्यक्तींमधल्या नात्यांमधला भावनांचा जो रिअलनेस आहे ना तो कुठेतरी असं मिस आउट होतोय की काय असं फील होत.
1: खूप हरवलंय.
0: आता अनघा, इतक्या सुंदर कविता तू सादर केल्यास सगळ्यात सुरेखेत. पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवशील?
1: एक चाफा नावाची कविता आहे. म्हणजे चाफा हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे
0: खरंच.
1: आणि ही कविता केव्हा सुचलेली, तर जे वेगवेगळे डेज साजरे केले जातात तर त्यामध्ये रोज डे होता.

0: तर सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे गुलाब फुललेले होते. आणि त्यावेळी असं झालं की गुलाबापेक्षाही चाफा कुठेतरी एक जास्त जवळचा वाटतो. आणि मग त्यावेळी सहज ही चाफा विषयावर सुचलेली कविता आहे.
1: वा वा.
0: खरं तर गुलाब आणि चाफा या दोघांमधलं काय म्हणू कंपॅरिझन या पद्धतीने ही कविता आहे.
1: बर.
0: गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का. गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का. सुंदर त्याचं दिसणं

0: गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचड ठरेल का? गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचड ठरेल का? सुंदर त्याचं दिसणं केवळ, सुगंध जपणं जमेल का?
1: वा वा,
0: दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. बरं का? दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. काटे बाळगणाऱ्याला कशी सुगंधी जखम कळेल?
1: वा वा.
0: पण बघा, गुलाबाचं देखणे पण उगाच का नाकारा? गुलाबाचं देखणे पण उगाच नाकारा का? पण तरीही दारासमोर सुगंधी चाफाच हवा. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. पण होईल का कधी तो श्वास भारल्या सुगंधाची साठवण. पण होईल का कधी तो श्वास भारल्या सुगंधाची साठवण.
1: वा वा वा वा, सुंदर. तर अनघा, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: धन्यवाद.

पांडू हवलदार या सिनेमातलं हे गीत होतं उषा मंगेशकर यांनी गायलेलं, संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी, आणि आता तुमचं आमचं जमलं या सिनेमातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे.

तुमचं आमचं जमलं या सिनेमातलं हे गीत होतं उषा मंगेशकर यांनी गायलेलं, संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. याबरोबरच श्रोते हो, गीत बहार कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृत मधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आता कार्यक्रम साहित्य सौरभ.
1: साहित्य सौरभ या कार्यक्रमात आज ऐकूया विनायक दिनकर ढवळे यांची कथा बिकट वाट. वाचक स्वर आणि सूत्रसंचालन सविता जेरे यांचं आणि सादर करते आहेत सुमित श्रीपाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. काय किशा, कुठं गायब झालायस 4-5 दिवस आणि आत्ता काय करतोयस? सुभाषनं विचारलं. अरे काय सांगू, 4-5 दिवसापासून गावाकडून काही पैसे येतील म्हणून

रोज अगदी दिवसातून 10-10 वेळेला मोबाईल चेक करत होतो. बँकेचा काही मेसेज येतोय का तेही पाहत होतो. आज तर अगदी बँकेत मी जाऊन आलो पण पैसे काही आले नाहीत रे, आणि माझ्याकडचे पैसे केव्हाच संपले. आता बा तरी किती वर्ष पोसणार आपल्याला, त्याला पैसे पाठवायला जमलं नसेल र. परशाकडून कळलं इथं एका मंदिरामध्ये दर गुरुवारी अन्नदान असतं म्हणून, आणि ते सुद्धा पैसे नाही घेत रे, मोफत असतं. तेव्हा इथे रांगेत उभा आहे. अरे पोटात 2 दिवस झाले अन्न नाही, फक्त वडापाव खाऊन राहतोय गड्या. बरं पण ते जाऊ दे, तू मोबाईल कशाला केला होतास सांग. अरे काय सांगू, माझी परिस्थिती काही वेगळी नाही बघ. तुझ्यासारखेच माझे पण पैसे कालच संपले. आजपासून पोटाचे पुन्हा वांदे सुरू झाले. तू म्हणतोस ना ते अगदी खरंय बघ, आपल्या घरच्यांनी तरी आपल्याला किती वर्ष पोसायचं रे. आता माझंच बघ ना, माझं आता 27 वय संपून 28 सुरू होईल. हा वनवास कवा संपल काय माहिती, आपला बी आणि घरच्यांचा बी. सुभाषनं मित्राला आपली व्यथा बोलून दाखवली. अरे आपल्यासारख्या शेकड्यांनी तरुणांची हीच कहाणी आहे बघ. पण ते जाऊ दे, चल आता मी ठेवतो फोन, कारण माझा नंबर आलाय बघ, किशोर म्हणाला. अरे अरे अरे ऐक, माझ्या नावचे 4 घास जरा जास्त खा, मी बघतो कुठं सोय झाली तर. आणि हो, संध्याकाळी जमलं तर भेटू. असं बोलून सुभाषनं मोबाईल बंद केला. सुभाष आणि किशोर दोघेही एकाच तालुक्यातले. शहरामध्ये आल्यावर त्यांची मैत्री झाली. सरकारी नोकरीच्या नादी लागून त्यांच्यासारखे शेकडो तरुण घरदार सोडून शहरात आपलं नशीब आजमवण्यासाठी आलेले. आता सरकारी नोकरी मिळवायची म्हणजे सरकारी परीक्षा देणं हे अगदी ओघानच आलं. दोघांच्याही घरची आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नव्हती. आईवडिलांनी पोटच्या पोरांना अगदी लाडात वाढवलेलं. शिक्षणामध्ये अडचण नको म्हणून कधी शेतात घाम गाळू दिला नाही, आणि पोरांनाही त्या कष्टाची कधी सवय लागलीच नाही. अगदी दरवर्षीची उन्हाळी सुट्टी देखील उंडारण्यात घालवलेली. आईवडिलांच्या अतिप्रेमामुळे तालुक्याच्या बाहेर जग आहे याची जाणीव देखील त्यांना त्यावेळी नव्हती. तालुक्याच्या गावी डिग्रीपर्यंत शिक्षण झालं पण पुढे पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला. तालुक्यामध्ये काय, सगळ्यांना नोकऱ्या मिळतात आणि प्रत्येकालाच टेबल खुर्ची आणि कडक कपड्यातली नोकरी मात्र हवी असते, त्यामुळेच इतरांप्रमाणे त्यांनी देखील शहराची वाट धरलेली. दुरून अतिशय चांगल्या वाटणाऱ्या आणि ऐकलेल्या शहराची नशा पहिल्या काही 3-4 महिन्यातच उतरली. अनमक सुरू झाली त्यांची आणि घरच्यांची ससेहोलपट. प्रत्येकाच्या राहण्याचा, जेवणा खाण्याचा, पुस्तकं, वह्या आणि फी अशा विविध खर्चांनी आपले रंग प्रकट केले. आणि त्यातच कित्येक पालक सरकारी नोकरीच्या बेगडी अशेनं अगदी कफल्लक झाले. वर्षागणित वाढणाऱ्या खर्चाने त्यांची पुंजी केव्हा साठून गेली. जशा पाण्याच्या केवळ उपशानं बऱ्याच ठिकाणी नदी नाले विहिरी आटल्या, जमिनी कोरड्या पडल्या. समोर उभ्या ठाकलेल्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासाच्या पुस्तकात अजिबात नव्हते. मोठ्या शहरांमधून अभ्यासिकांचं अगदी पेव फुटलं. गावाकडून शहरात आलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सोय म्हणून सुरू झालेल्या अभ्यासिकांची संख्या दिवसेंगणित वाढू लागली, आणि मागणी जास्त म्हणून तिच्या फीमध्ये सुद्धा वारेमाप वाढ झाली. पण पुढच्या सावध अशा हाका ऐकलेल्या बोटावर मोजण्या इतक्याच पालकांनी आणि त्यांच्या पोटच्या गोळ्यांनी वेळीच पावले उचलली होती. त्यांच्याकडे 2 प्लॅन तयार होते. प्लॅन 1 सरकारी नोकरी, नाहीच जमली तर इतर व्यवसाय. किशोरचा आज आपल्याला काहीच उपयोग नाही हे पाहून सुभाषनं खोलीतून बाहेर पाऊल टाकलं खरं, पण पुढं काय करायचं हे त्याला कळेना. तेवढ्यातच समोरून त्याला नवीन येताना दिसला. नावाप्रमाणेच सरकारी नोकरीसाठीच्या जाळ्यात सापडलेला आणखी एक नवीन मासा. काय नवीन, कसं काय चाललंय, सुभाषनं विचारलं. अरे काही नाही रे, लायब्ररीमधून पुस्तकं घेऊन आलोय, नवीन उत्तरला. अरे मग तिथंच वाचत बसायचं ना, एवढी जाडजाड पुस्तकं घेऊन रूमवर चाललायस ते, आणि 3-3 पुस्तकं एकावेळी तुला बरी दिली रे कोणी, सुभाषनं विचारलं. अरे माझी गोल्ड मेंबरशिप आहे ना,

त्यामुळे मला एका वेळी तीन पुस्तकं सहज मिळू शकतात. पण लायब्ररीमध्ये जरा जास्तच गोंगाट असतो, त्यामुळे तिथे अभ्यास होत नाही. मी तर पुढच्या महिन्यापासून प्रीमियम मेंबरशिप घेणार आहे. ती आणि काय असते? अरे, नेहमीच्या लायब्ररीच्या दुसऱ्या टोकाला दुसरा एक हॉल आहे. प्रत्येकाला स्वतंत्र टेबल खुर्ची असतेच आणि क्युबिकल रचना असल्याने डिस्टर्ब पण होत नाही. नवीन उत्तरला, दोस्ता ऐक ना, एक काम करशील का? अरे बोल की, दोस्त म्हणतोस आणि एवढा काकुळ तिला येऊन काय विचारतोयस? थोडस खाजगी होत रे, एक 100 रुपये उसने देशील का रे? गावाकडून पैसे आल्यावर लगेच परत करतो. अरे काय हे, मला कालच पैसे पाठवलेत घरच्यांनी, हे घे 100 रुपये. खूप खूप आभारी आहे रे मित्रा, असं बोलून सुभाष निघाला. पोटामध्ये कावळे ओरडून ओरडून अगदी थकले होते, तरी मनात मात्र विचार येतच होते. बेटा नवीन, अजून या दुनियेत तू नवखा आहेस. लायब्ररीमध्ये स्वतंत्र टेबल खुर्ची मिळाली, पण सरकारी खुर्ची मिळेल तो दिवस खरा म्हणायचा. लायब्ररीची गोल्ड मेंबरशिप घेतलीस, पण स्वतःमधलं गोल्ड सिद्ध करायला किती वर्ष घाम गाळायला लागेल आणि एवढं करून सरकार प्रसन्न होईल का नाही याचं उत्तर मात्र देवालाच ठाऊक. सुभाषनं 2 पोळ्या आणि डाळ मागवली. समोरच्या डाळ कमी आणि पाणी जास्त याबरोबर 2 पोळ्या पोटात ढकलून त्यानं नवीनच्या नावानं अगदी तृप्ततेनं ढेकर दिला. काउंटरवर बिल देऊन त्यानं उरलेले पैसे घेतले आणि तो रूमच्या दिशेनं निघाला. राहिलेल्या पैशामध्ये अजून 2-3 दिवस तरी काढावे लागतील. तोपर्यंत घरच्यांनी पैसे पाठवले तर देवच पावला म्हणायचा. संध्याकाळी हिस्ट्रीची व्हायवा होती, अजून तयारी काहीच झाली नव्हती, ती करायला हवी. विचारांच्या तंद्रीतच तो रूममध्ये पोचला. पुस्तक उघडून त्यानं तयारीला सुरुवात केली. शाळेमध्ये शिकलेला बराच इतिहास या पेपरला असतो असं त्यानं ऐकलं होतं, पण त्याचा खोलवरपणा त्याला आत्ता जाणवला होता. राज्य आणि केंद्राच्या परीक्षेत काही विषय सामायिक असल्याचं सांगून जाळ्यात ओढलेल्या माशाला कमी पैशात दुहेरी अभ्यासक्रमाचं आमिष दाखवलं जात होतं. पण दुहेरी अभ्यासक्रमासाठी या अभ्यासाचंही डबल इंजिन हवं हे सत्य मात्र लपवलं जात होतं. मोबाईलनं 5:45 अलार्म वाजवला आणि सुभाषनं पुस्तक कडेला ठेवलं. क्लासवर पोचायला 15 मिनिटं पुरेशी आहेत असा विचार करून तो रूमच्या बाहेर पडला. आजची वायवा तर चांगली झाली. क्लासमधून बाहेर पडता पडताच त्याला समोर परशा दिसला. अरे परशा, पुढच्या गुरुवारी माझी आठवण ठेव, नाहीतर तू आणि किशा दोघंच पोटपूजा कराल. किशा भेटला वाटतं तुला? परशानं विचारलं. नाही नाही, मोबाईलवर बोलला. बरं बरं, ते जाऊ देत. तुला 2 बातम्या द्यायच्या आहेत, एक चांगली आणि एक वाईट. कुठली आधी सांगू? सांग. आधी चांगलीच सांग रे बाबा. तर 2 वर्षापूर्वी झालेल्या परीक्षेचा निकाल उद्या लागणार आहे. सरकारला 2 वर्षानंतर का होईना जाग आली म्हणायची, परशानं सांगितलं. आणि दुसरी? सुभाषनं विचारलं. दुसरी अशी की उद्यापासून 4 विद्यापीठांच्या डिग्री परीक्षांचे निकाल लागायला सुरुवात होणार आहे. अरे मग यात वाईट काय? सुभाषनं विचारलं. अरे 2 वर्षापूर्वीच्या परीक्षाचे निकाल लागल्यानं 4-5% पुढे जायचा मार्ग खुला झाला, पण 95-96% तिथेच राहणार पुढच्या वारीसाठी. आणि विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल लागले की आणखी 100 मासे जाळ्यात जायला सुचणार आणि शहराच्या दिशेनं सुसाट सुटणार, डोळ्यावर झापड बांधून. परशा म्हणाला. अरे हो की, तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. मला पण पटतं सगळं, पण हा लोंढा आता थांबता थांबत नाही. अरे, 5 होणाऱ्यांची टक्केवारी आणि येणाऱ्यांची संख्या यातली दरी प्रत्येक वर्षी वाढतच जाणार, आणि सरकारी नोकरीच्या शोधात असताना ती न मिळाल्यास दुसरा मार्ग काय, एवढा विचार सुद्धा शिकून सावरून जाळ्यात अडकलेल्या माशांच्या मनात येत नाही. आपण अडकलो म्हणून दुसऱ्यांना सावध करावं तर ते सुद्धा लोकांना पटत नाही. अरे म्हणतात ना, माणूस शिकतो तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचाने नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी. हे अगदी खरं आहे बघ, सुभाष उत्तरला. अरे तुला तो चंद्या माहितीये का, 2016 बॅचचा? परशाने विचारलं.

चांगला माहितीये की. अरे, माझ्या मागं पुढेच तर नंबर असायचा परीक्षेला, त्याचं काय झालं? सुभाषनं विचारलं. अरे, तो मुंबईला गेला होता, आपल्यासारखाच जाळ्यात तडफडला. तो मागच्या वेळी कलेक्टरची परीक्षा पास झालाय, पण अजून नेमणुकीचं पत्र मात्र हातात मिळालं नाही. पण अरे, दुसऱ्या एका क्लासवाल्यानं त्याच्याशी करार केलाय आणि गावोगावी जाऊन त्याची सक्सेस स्टोरी सांगायची आणि नवीन माशांना त्यांनी जाळ्यात ओढायचं, असं आता चालू आहे. परशा म्हणाला, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं म्हणतात ते अगदी खरंय बघ. आता कलेक्टरच्या जागा किती, त्याचा कट ऑफ किती, त्याला लागणारी वर्ष किती, हे सगळं दडवून ठेवून गाजर दाखवायचं बस. मेंढरं तयारच आहेत उड्या मारायला. जेटच्या विमानानं धावणाऱ्या या जगाला विचार करायला फुरसत आहे कुठे? आणि वेगळा विचार केला की मूर्खात काढायला शहाण्यांची फौज अगदी तयार आहेच. सुभाष पोट तिडकीनं बोलत होता. बरं, ते जाऊ दे. आणखी काय विशेष? परशाने विचारलं. अरे, काय सांगू मित्रा, क्लासमधून बाहेर पडता पडता बाचा मोबाईल आला होता. उद्याला तो आणि आई येणार आहेत. अरे, दिवाळीला आपली परीक्षा असते ना, तेव्हा आत्ताच भेटून जाऊ असं म्हणतायत. राहायची इच्छा असली तरी राहता येणार नाही रे, कारण आपल्याकडे रातच्या मुक्कामाला जागा कुठे आहे. अरे, पण काय अडचण काय आहे? अरे, अडचण अशी आहे की मी त्यांना सांगितलं की एका रूममध्ये आम्ही दोघंच विद्यार्थी राहतो. त्यांनी आपल्या चौघांना बघितलं तर माझं पितळच उघड पडायचं रे. अरे, गावाकडं मला वेगळी खोली असायची रे अभ्यासाला. काय करावं ते समजत नाहीये बघ. हत्तीच्या मारी, एवढंच ना. एक काम करू, आम्ही दोघं सकाळपासूनच गायब होतो. पलंगसुद्धा रूममधून हलवतो, मग तर झालं. पण एका आटीवर हं, गावाकडचा सगळा वानवळा आपल्या सगळ्यांनी आपण शेअर करायचं बघ. वा वा, कबूल कबूल. सुभाष आनंदला. दुपारच्या सुमाराला सुभाषचे आई वडील आले. त्यानं आईला घट्ट मिठी मारली, वडिलांच्या पाया पडला. घरून आणलेल्या भाजी भाकरीवर तिघांचं मस्त जेवण झालं. बऱ्याच महिन्यांनंतर आईच्या हातचं खाऊन सुभाष अगदी तृप्त झाला. पाणी घ्यायला म्हणून तो उठला. सुभा, तुला एक विचारू? आईनं विचारलं. आई, अगं, माझ्या परवानगीची गरज पडायला मी इतका परका झालो का ग तुला? अरे, तसं नव, प्रश्न जरा नाजूक आहे तवा विचारलं. अरे, मागच्या महिन्यात तुला एक सोयरीक आली होती, लोक चांगली होती, आपलं घर बी त्यांना लई आवडलं, तुझा फोटो म्या दावला, मुलगी पण चांगली शिकलेली होती. पण त्यांना पूर्ण माहिती नसावी. त्यांनी विचारलं, मुलगा काय करतोय? तवा हे म्हणाले, कलेक्टरच्या परीक्षा देतोय म्हणून. 2-3 वर्षात होईल कलेक्टर. अरे, तुला काय सांगू, पण पाहुणं गेलं ते परत फिरकलंच नाही. अरे, निरोपी काय नाही, मला आत्ता पातूर कळणं झालंय. तुझ्या कलेक्टरच्या परीक्षेचं मी 5-6 वर्षापासून ऐकते, ते खरं आहे ना? अरे बघ, पाहुणं परत गेल्याचं दुःख अगदी अजिबात नाही रे, पण एकदा तुझ्या नोकरीचं झालं की आम्ही सुटलो बघ. आईचं बोलणं ऐकता ऐकता सुभाषच्या घशात पाण्याचा घोट अडकला. आईला काय सांगावे इथली परिस्थिती? उगाच त्या दोघांच्या जीवाला घोर नको म्हणून तो गप्प बसला. यावेळी आईच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढल्या होत्या आणि वडील जरा जास्तच वाकले होते. कदाचित आपल्या भारानं तर नव्हे. निरोप घेताना ते म्हणाले, सुभाष, आता आपल्या गावात बी सरकारी योजना वाढीला लागल्यात आणि गावाच्या अगदी जवळूनच लवकरच कालव्याचं पाणीही व्हायला लागेल. तुझ्या माहितीसाठी सांगतोय, तू समजून घे. त्याच्या हातावर पैशाचं पाकिट ठेवलं. 500 कमी आहेत, मुहूर्ल्या वक्ताला जरा जास्त देईन, कापऱ्या स्वरात ते म्हणाले. सुभाषला स्वतःचीच लाज वाटली. दुसरा दिवस उजाडला. कालचा प्रसंग सुभाषच्या डोळ्यासमोरून जाईना. आईचं बोलणं, तिच्या चेहऱ्यावरच्या वाढलेल्या सुरकुत्या आणि वडिलांचं वाकून चालणं, त्यांचे शब्द, सगळं काही डोळ्यासमोर होतं. आपलं घर, दार, आपले आई वडील सगळं सोडून आपण मृगजळाच्या पाठीमागे धावत इतकी वर्ष उगाच वाया घालवली. आई वडिलांच्या म्हातारपणी त्यांचा सगळा भार आपल्यावर घ्यायचा सोडून आपणच त्यांच्यावर भार झालो आहोत, असं त्याच्या मनानं अगदी पक्क घेतलं.

0: अजून किती वर्षांनी नोकरी मिळेल किंवा मिळणार नाही याची शाश्वती नाहीच. आपण शेतीकडे लक्ष न घालता शहरात आलो. घरची अगदी 10 एकराची एवढी मोठी शेती असताना बळीराजा न होता दुसऱ्याची चाकरी करण्यासाठी घर सोडलं. आणि आता तर गावाजवळून कालव्याचं पाणीही वाहू लागलंय. आपल्याकडून झालेली ही चूक उशिरा का होईना, पण सुधरवायला नक्कीच हवी. चुकलेली वाट सुधारून घरच्या शेतीत लक्ष घालायला हवं आणि आपल्या आईवडिलांना आपला भक्कम आधार द्यायला हवा. आता त्याचा निश्चय पक्का होऊ लागला आणि तेवढ्यात मोबाईल वाजला. आता ही किशोरी कशाला मोबाईल करतेय? हॅलो, हा सुभाष, अरे ऐक ना, तुला वेळ असेल ना तर तुझ्या घराजवळच्या त्या हॉटेलमध्ये भेटायचं का? हो चालेल चालेल, पण काय ग, काय विशेष? अरे तू येतं खरी, आल्यावर सांगते, किशोरी म्हणली. सुभाष आणि किशोरी एकाच कॉलेजमधून बरोबरच पदवीधर झालेले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांचे चांगले सूर जुळले होते. किशोरी त्याच्यापेक्षा 1 वर्षानं लहान होती. शहराचं आकर्षण आणि मुलींची नोकरी करायची हौस यामुळे ती सुद्धा तिच्या मैत्रिणींमुळे शहरात आपलं नशीब आजमावण्यासाठी आलेली. सुरुवातीची 1-2 वर्ष घरच्यांनी प्रोत्साहन दिलं, पण मुलीच्या वाढत्या वयाबरोबर आणि नोकरीच्या अनिश्चिततेमुळे त्यांनी तिला घरी परतण्यासाठी तगादा लावला होता. सुभाषला फार वेळ वाट पाहावी लागली नाही. किशोरी अगदी ठरलेल्या वेळी आली. दोघेही हॉटेलमध्ये गेले. काय घेणार? सुभाषनं विचारलं. अरे काही नाही, 1/2 स्पेशल चहा, आपल्याला इतकाच परवडतो रे. मग किशोरीनं त्याला सगळी हकीकत सांगितली. त्यावर सुभाष काही क्षण विचार करून म्हणाला, तुला सांगू का, मला ना आत्ता आनंद फांदी यांचा एक खणखणीत फटका आठवत आहे. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. मी आता धोपट मार्गाने माझ्या आयुष्याची वाट सुकर करायचं ठरवलं आहे. मी परत जातोय गावाकडे आपली शेती करायला. काय सांगतोस? किशोरीच्याही मनात तोच विचार घोळत होता. दोघांनाही पुढच्या धोक्याची जाणीव झाली आणि पुन्हा एकदा त्यांचे विचार आणि सूर जुळून आले. दोघांनीही घरी परतण्याचा निर्णय घेतला. सुभाषनं पुढच्या 1.5-2 वर्षात आपलं सारं लक्ष शेतीवर केंद्रित केलं. सरकारी योजनांचा संपूर्ण लाभ घेत शेतीमध्ये बदल घडवत उत्पन्न वाढीसाठी भरघोस असे प्रयत्न केले आणि त्याचा योग्य तो परिणाम दिसून आला. नंतरच्या वर्षी सुभाष आणि किशोरीच्या जुळलेल्या सुरांना सनईच्या सुरांनी साथ केली. सुभाषनं बिकट वहिवाट सोडून धोपट मार्ग स्वीकारला आणि काळ्या मातीनं देखील त्यांच्या ओंजळीत हिरवं धान टाकलं.
1: बिकट वाट वहिवाट

अंगिरी नम्रता सदा असावी राग कुणा वर धरू नको नास्तिकपणात शिरू न जनांचा बोल आपणा घेऊ नको अरे भली भलाई

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये आताच आपण ऐकलीत विनायक दिनकर ढवळे यांची कथा बिकट वाट. वाचक स्वर आणि सूत्रसंचालन सविता जेरे. सादर करते होते सुमित श्रीपाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोत्या हो आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या एफ एम रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता संध्याकाळचे 7 वाजतायत. प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको.
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी एक.
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा.

0: अधिमूल्य भरा।
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची। आला पगार, आता नवीन झुमके? नाही, आधी बचत, आधी झुमके। ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री।
2: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन?
3: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया @100 परिसंवादात आज ते बोलत होते. भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अभूतपूर्व वेगानं गुंतवणूक होत असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण

0: बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत आहे. महाराष्ट्र देशातल्या 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून ईव्ही, एआय, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर देशाचं लॉजिस्टिक हब तर गडचिरोली 2032 पर्यंत भारतातील सर्वात मोठा ग्रीन स्टील उत्पादक जिल्हा बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी उपस्थित होते. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम पदार्थांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

हाल। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती, तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं। नाशिकमधल्या TCS कंपनीतल्या प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे। कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे। शुक्रवारी आयोगानं हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला। या प्रकरणातल्या पीडित पॉश समितीचे सदस्य पोलीस आणि इतर संबंधितांशी चर्चा करून आयोगाच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं काटकसर

0: मैत्रीचं आवाहन तसंच इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला. ग्राहक उपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला, त्यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे मोजावे लागत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना होणार आहे. धर्मशाला इथे HPCA मैदानावर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये यंदापासून 2री, 3री, 4थी आणि 6वीचा नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्यासाठी बालभारती नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करणार आहे. पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. राज्यातल्या चित्रपट उद्योगाला चालना देण्याबरोबरच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठीच्या प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले आहेत. ते आज हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांबरोबर घेतलेल्या बैठकीत बोलत होते. या समितीनं देशातले विविध राज्य तसंच परदेशात चित्रपट उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून 3 महिन्यात अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि निर्माते उपस्थित होते. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण, रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स. सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या निकालाशी संबंधित विविध पैलूंवरची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9% इतका लागला असून निकालाच्या टक्केवारीत कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदाही मुली मुलांच्या पुढेच आहेत. दुसरीकडे यंदा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असून मराठी सारख्या महत्वाच्या विषयातली निकालाची टक्केवारीही घसरली आहे. याच अनुषंगानं या निकालाचं तपशीलवार विश्लेषण करताहेत अलिबाग इथल्या कुरुळच्या सुएसओ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील.
1: नुकताच माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 निकाल लागला. या निकालामध्ये राज्याचा निकाल आहे 92.09%. मागील वर्षाप्रमाणे पण कोकण विभागाने याच्या सरशी केलेली आहे 97.62% आणि छत्रपती संभाजीनगरचा निकाल हा सर्वात कमी आहे 88.41%. गेली अनेक वर्ष आपण बघतो आहोत त्याच्याप्रमाणेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त

आहे ती आहे 94.96% आणि मुलांचीही टक्केवारी आहे 89.56%. म्हणजे मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 5.40% जास्त आहे. एसएससी बोर्डाने 69 विषयांची परीक्षा घेतली, त्यापैकी 20 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे. आता यात जास्त चर्चेचे दोन मुद्दे यावर्षी ठळकपणे पुढे आलेले आहेत. ते म्हणजे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त असणं आणि दुसरा आहे तो म्हणजे 10वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी आहे, म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरलेली आहे. म्हणजे राज्यातून 10वी परीक्षा दिलेल्या 16,15,000 विद्यार्थ्यांपैकी 10,87,000 विद्यार्थ्यांनी मराठी ही प्रथम भाषा घेऊन परीक्षा दिली, त्यापैकी 10,06,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे साधारणपणे 94,000 जास्त विद्यार्थी मराठी या प्रथम भाषेमध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत. तर याची काही कारणं नक्कीच सांगता येऊ शकतील. पहिली गोष्ट म्हणजे मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी हा विषय घेऊन प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांची संख्या सध्या कमी आहे. असे शिक्षक नेमणं, या शिक्षकांची नेमणूक विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागणं, त्यांना मराठी भाषेच्या खऱ्या स्वरूपाकडे नेणं हे शक्य नाही. दुसरी एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन कमी झालेलं आहे आणि याचं कारणच मुळात भाषेचं अर्थपूर्ण वाचन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता कमी झालेली वारंवार दिसून येते आहे. त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेपासून मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचं अर्थपूर्ण वाचन कसं करावं याचं प्रशिक्षण आधी शिक्षकांना देणं आणि नंतर ते विद्यार्थ्यांना देणं ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. तसं पाहिलं तर आता मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका असते ती कृतीपत्रिका असते, म्हणजे त्यात स्वतंत्र अभिव्यक्तीचा भाग असला तरीही त्यासाठी कृतीपत्रिकेमध्ये मुद्दे पुरवलेले असतात. पाठ्यपुस्तकावरचे प्रश्न विचारण्यासाठी समोर पाठ्यपुस्तकातले उतारे दिलेले असतात आणि तरीही विद्यार्थ्यांचं मराठीमध्ये अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण इतकं जास्त असेल तर नक्कीच आपण विचार करायला हवा, त्याचं विश्लेषण करायला हवं. आणि मला स्वतःला तरी असं वाटतं की ह्याचं कारण भाषेचं अर्थपूर्ण वाचन मुलांना करता येत नाही हे आहे आणि याची सुरुवात प्राथमिक स्तरावर करायला हवी आहे. दुसरी गोष्ट, मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत या शाळांमध्ये मुळातच ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे असे विद्यार्थी जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे विशेषतः मुंबईच्या आसपास किंवा अगदी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतर प्रांतीय कामगार मजूर यांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि हे अमराठी भाषक विद्यार्थी अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेताना दिसून येतात. मुळातच या मुलांची मातृभाषा मराठी नसते, त्यामुळे या मुलांना मराठीतून शिक्षण घेणं याच्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी काही विशेष पद्धती वापराव्या लागतात, याचंही प्रशिक्षण शिक्षकांना देणं ही गोष्ट फार आवश्यक आहे. दुसरीकडे जेव्हा आपण उत्तर पत्रिकांमध्ये प्रमाण भाषेचा अट्टहास धरतो तेव्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अनेक मराठीच्या बोली बोलल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या बोलण्यावर लिहिण्यावर त्याचा प्रभाव असतो. एका ठराविक मर्यादेपर्यंत हा प्रभाव लेखी उत्तरांमध्ये सुद्धा मान्य करण्याची थोडीशी लवचिकता शिक्षकांनी आणि परीक्षकांनी ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे केवळ शिक्षकांचं अपयश म्हणता येणार नाही किंवा केवळ विद्यार्थ्यांचं अपयश म्हणता येणार नाही. इयत्ता 10वीच्या निकालामध्ये अनेक वेळा असं दिसून येतं की गणित या विषयामध्येही निकाल कमी लागतो किंवा तो विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. याचंही कारण बऱ्याच वेळा मला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक स्तरावरचं जे गणिताचं शिक्षण असतं त्याच्यात आहे असं मला वाटतं. कारण गणित हा संकल्पना आधारित विषय असतो. प्राथमिक स्तरावर या संकल्पना जर का स्पष्ट झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना पुढे गणिताची नावड निर्माण होते किंवा तो विषय अवघड वाटायला लागतो आणि त्याचं प्रतिबिंब बहुतेक वेळा 10वीच्या निकालामध्ये दिसून येतं. तर याच्यासाठी सुद्धा पुन्हा हेच

0: आवश्यक आहे की सुरुवातीच्या काळापासून गणिताचं शिकवणं हे घोकंपट्टी न करता ते संकल्पना आधारित असलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. जर ह्या संकल्पना वेळच्या वेळी विद्यार्थ्यांना स्पष्ट होत गेल्या तर गणिताविषयीची भीती कमी होते. गणित हा एक आवडणारा विषय किंवा गणितातली जी काय गंमत असते आकड्यांची ती विद्यार्थ्यांना कळू शकते. त्यामुळे गणिताचा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास हा अचानक दहावीत होतो किंवा त्याचं आकलन अचानक मुलं दहावीत करतील असं नसतं. प्रत्येकाची एक प्राथमिक स्तरापासून आवड आणि संकल्पना स्पष्ट करणं हे झालं पाहिजे. हे झालं तर गणितासारख्या विषयाचा सुद्धा निकाल नक्की उंचावेल. विज्ञान विषयाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. विज्ञान विषयासाठी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असणं ही गोष्ट खरं तर फार महत्वाची आहे. अनेक ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसते. ह्या बाबतही काही गांभीर्याने विचार करणं ही गोष्ट फारच महत्वाची आहे. कारण विज्ञान हा शेवटी प्रात्यक्षिक आधारित विषय आहे. जेव्हा विद्यार्थी प्रात्यक्षिक करून पाहतात तेव्हा विज्ञानातल्या अनेक संकल्पना नकळतपणे अगदी त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत जातात, घट्ट रुजल्या जातात. त्यामुळे याचाही विचार आपण करायला हवा. अचानक निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा कमी लागला, ते कसे नापास होत आहेत आणि मग ते एकतर्फी खापर विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर फोडून काही उपयोग आहे असं मला खरंच वाटत नाही. तर ही आपल्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेची आणि समाज व्यवस्थेची जबाबदारी आहे. दुसरा एक मुद्दा यावेळेस चर्चेत आला तो म्हणजे एकूण गुणांमध्ये 100% गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांचं प्रमाण यावर्षी कमी झालेलं आहे. म्हणजे मागील वर्षी 100% गुण मिळवणारे विद्यार्थी होते 211 आणि यावर्षी हे विद्यार्थी झालेले आहेत 179. काही ठिकाणी असं म्हटलं जातंय की हा SSC बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम आहे का, पण एक शिक्षक म्हणून माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की 100% गुण मिळवणारे विद्यार्थी हे पूर्णपणे कॉपी करून पास होणारे किंवा कॉपी करून एवढे गुण मिळवणारे असण्याची शक्यता फार कमी असते. हे विद्यार्थी त्यांचं स्वतःचं जी काही प्रतिभा असते, त्यांची मेहनत असते, त्या आधारे एवढे गुण मिळवत असतात. आणि कुठलाही निकाल कुठल्याही विषयाचा असो किंवा एकूण निकाल मागच्या वर्षी इतकाच यावर्षीही तो असेल, निकालातली या पद्धतीचा चढ उतार होणं हे काही फार चिंतेचा किंवा काळजीचा विषय मला वाटत नाही. बऱ्याच वेळा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा या विषयांचे अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थीही असतात. काही वेळा या विद्यार्थ्यांचे गुण वेळेवर भरले जात नाहीत किंवा इतर काही अडचणी येतात असंही होऊ शकतं. त्यामुळे 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणं हा मला काही फार विशेष चिंतेचा किंवा काळजीचा विषय वाटत नाही.
1: श्रोते हो, 10वीचा निकाल महाविद्यालयीन शिक्षणाच्या नव्या वाटचालीचा प्रारंभच असतो. निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध शाखांची दालनं खुली झाली आहेत. अनेकदा टक्क्यांच्या स्पर्धेत किंवा इतरांच्या दबावात चुकीची विद्याशाखा निवडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली आवड, स्वतःची क्षमता आणि भविष्यातली संधी यांचा ताळमेळ घालून याबाबतचा निर्णय कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करताहेत राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तसंच राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: इयत्ता 10वीची परीक्षा प्रत्येकाच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट असतो. त्याचं कारण असं की 10वीपर्यंतचं शिक्षण हे सर्वसाधारण प्रत्येक विद्यार्थ्याचं दिलेले सगळे विषय घेऊन शिकून पूर्ण करणं हे गरजेचं असतं. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र कला शाखा, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये बदलत असलेल्या व्यवसाय शिक्षणाशी निगडीत अनेक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करायची असते. हे करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आवड, क्षमता आणि संधी या तीनही गोष्टीचा योग्य विचार करून त्या विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची दिशा निश्चित करणं. आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टीची नक्की आवड आहे, कशामध्ये काम करण्यासंदर्भामध्ये आपल्याला आत्मविश्वास आहे याचा विचार करून त्याने आपलं पुढचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे आणि त्या क्षेत्राशी निगडीत शाखा निवडणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये भविष्यकालीन काही चित्र स्पष्ट नसतात, त्यामुळं आपल्या कुटुंबातील कोणीतरी त्या विषयामध्ये शिकत आहे, त्या शाखेमध्ये शिकत आहे म्हणून त्याच्याकडे जाण्याची प्रवृत्ती दिसते. परंतु आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही. भविष्यामध्ये काय करायचं आहे त्या संदर्भामध्ये आपणच

0: योग्य तो निर्णय घेऊन करिअर गायडन्स संदर्भामध्ये माहिती घेणं गरजेचं आहे. त्या करिअर गायडन्सच्या माहितीच्या आधारे आपल्याला आपलं भविष्य काय असेल हे आजच स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणजे योग्य त्या शाखेची निवड करणं आणि योग्य त्या शाखेमध्ये आवश्यक ती शैक्षणिक पात्रता पूर्ण करून नंतर आपल्या जीवनाला आकार देणं. त्यामुळेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर योग्य त्या विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या विषयाची दिशा निश्चित करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
1: श्रोते हो, 10वीच्या निकालानंतर एकीकडे लाखो विद्यार्थी यशाचा आनंद साजरा करत आहेत तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयशही आलं आहे. मात्र एखाद्या परीक्षेतलं अपयश म्हणजे आयुष्याची अंतिम कसोटी नसतेच. अपयशानं खचून न जाता आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा जिद्दीनं उभं राहणं हा पर्याय प्रत्येकाला असतोच. त्या दृष्टीनंच अधिक मार्गदर्शन करताहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
0: माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा, या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कारणामुळे आपल्याला अपेक्षित असलेलं यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात, परंतु इयत्ता 10वी अनुत्तीर्ण झाला म्हणजे संपूर्ण आयुष्य संपलं असं काहीच नाही. कोणताही एखादा विषय किंवा एकापेक्षा जास्त विषय अनुत्तीर्ण झालेला असाल तर दोनच महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी असते. त्या संधीचा नक्कीच लाभ घ्या. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, गुणदान योजना, विविध विषयाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सवलतींच्या योजना याचा नीट विचार करा आणि त्या दृष्टीनं प्रश्नपत्रिकांचा सराव करणं, आपल्याला ज्या विषयातील मूलभूत संकल्पना समजल्या नाहीत त्या संकल्पना योग्य त्या पद्धतीनं समजून घेणं आणि त्याच्या आधारे पुनर्परीक्षेला सामोरं जाणं हा अतिशय उत्तम मार्ग आपल्या समोर आहे. त्यामुळं अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा, परीक्षेचं तंत्र समजून घ्या आणि आलेलं अपयश सहजासहजी पुसून पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या पुढील वाटचालीला सुरुवात करा.
1: श्रोते हो, या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं आकाशवाणीतर्फे अभिनंदन आणि जे विद्यार्थी यंदा मागे राहिले आहेत त्यांना पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 21 वैशाख शके 1947 अर्थात 11 मे 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर आणि संपूर्ण राज्यामध्ये हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील, परंतु कोकणात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आज राज्यस्तरीय प्रसारणामध्ये नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या आपल्या माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. मंडळी, शेती हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे आणि

0: बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींची माहिती आपल्याला असणं तितकंच गरजेचं आहे. तेव्हा आपल्या या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात म्हणजेच माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण शेतीसंबंधित विविध विषय नवीन तंत्रज्ञान तसंच शेतकऱ्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन जाणून घेत असता. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या भागाला. मंडळी, शेती करत असताना आपल्याला काही शासकीय योजनांची माहिती असणं फार गरजेचं असतं. त्याच अनुषंगानं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी आपण जाणून घेणार आहात प्रमोद पर्वते, कृषी विज्ञान केंद्र साकोली यांच्या या मुलाखतीतून. शेतकरी बांधवांनो नमस्कार. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयाच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहात. PMFME असं या योजनेचं नाव आहे आणि या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपण प्रमोद पर्वते यांना आजच्या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, साधारण आज आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी जाणून घेतोय, तर या योजनेची दूरदृष्टी काय आहे?
1: सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. बघा, आपण भारतामध्ये जे अन्न प्रक्रियेचे प्रमाण आहे हे फार खूप कमी आहे आणि आपला जो खूप सारा शेतीमाल आहे त्याच्यामध्ये फळे असतील भाजीपाला असतील तर जनरली प्रक्रिया ते वाया जातात. आणि पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही जी योजना आहे ही आत्मनिर्भर भारत जो आपला एक मोहीम आहे याचाच एक भाग आहे. ही योजना भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे संपूर्ण देशभरामध्ये राबवली जात आहे आणि देशातील जे लहान उद्योजक आहेत जसे घरगुती पापड असतील, लोणचे किंवा मसाले जे बनवतात किंवा ज्यांची लहान पिठाची गिरणी असेल त्यांना भांडवल, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि ही जी योजना आहे ही साधारण 2020 पासून सुरू करण्यात आली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही जी योजना आहे या योजनेची अंमलबजावणी आणि संयंत्रणाची जी जबाबदारी आहे ही कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे दिलेली आहे. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये अन्न प्रक्रिया उपक्रम जे आहेत तर त्याच्यामध्ये जसं अन्नधान्यावर आधारित अन्न उत्पादने असतील त्याच्यामध्ये तांदूळ गहू किंवा डाळी असतील, तेलबियावर आधारित उत्पादने असतील, त्यानंतर मिलेट आपल्याला माहिती आहे सर्वांना तर मिलेटवर आधारित उत्पादने असतील किंवा फळांवरती भाज्या ज्या आहेत आणि कंदमुळे आहेत तर संबंधित उत्पादने आहेत, मासे आणि सागरी जी उत्पादने आहेत त्या व्यतिरिक्त मास आणि कुक्कुट उत्पादने, दुग्धजन्य जे पदार्थ आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आहेत, मसाल्यांचे उत्पादन, त्याचप्रमाणे लागवड पिकांवर आधारित उत्पादने जी आहेत नारळ किंवा ऊस वगैरे असेल त्याच्यामध्ये, आणि गौण वने जे उत्पादने आहेत साधारण आदिवासी लोकसंख्येला लक्ष्य करून, तर हे संपूर्ण जे अन्न प्रक्रिया उपक्रम आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मॅडम, यासोबतच जर आपण जर या योजनेचा उद्देश बघितला तर साधारण नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रियेचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण किंवा स्तर वृद्धी करण्यासाठी याच्यामध्ये मदत करणे आहे. दुसरं जे आहे जसं एक जिल्हा एक उत्पादन आहे तर त्या आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे आहे. जे आपले बेरोजगार नवयुवक आहेत, महिला शेतकरी बंधू असतील, वैयक्तिक उद्योजक असतील किंवा स्वयंसहायता शेतकरी असतील, एफपीओ असतील किंवा आपली भागीदारी संस्था, तर यांना संधी याच्यामधून उपलब्ध करून देणे आहे. यासोबतच जे समाविष्ट उद्योजक आहेत तर त्या लाभार्थ्यांना व्यावसायिक व तांत्रिक बाबतींमध्ये प्रशिक्षण देणे आहे. यासोबतच अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करणे आहे. यासोबतच जे आपलं उत्पादन आहे तर त्यांचं ब्रँडिंग आणि विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटित अशी पुरवठा साखळीशी त्यांना जोडणे आहे. यासोबतच ज्या सामुदायिक सेवा आहेत ज्याच्यामध्ये प्रक्रिया सुविधा असतील, प्रयोगशाळा असतील, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्व ज्या सेवा आहेत तर त्या सूक्ष्म उद्योगांना लाभ मिळवून देणे असं याच्यामध्ये महत्वाचा हा उद्देश या योजनेचा आहे. यासोबतच ज्या योजनेचे घटक आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक व गट लाभार्थी जे आहेत तर त्याच्यामध्ये पात्र लाभार्थी जे आपले आहेत ते बेरोजगार युवक नवयुवक असतील, महिला भगिनी असतील, विशेष शेतकरी किंवा वैयक्तिक उद्योजक, तर याच्यामध्ये एफपीओ पण आहेत तर ह्या संस्था आहेत त्याच्यामध्ये पात्र लाभार्थींमध्ये. अनुदान जी मर्यादा आहे ती साधारण मंजूर जो प्रकल्प आहे त्याच्या किमतीच्या 35% किंवा मग जास्तीत जास्त 10 लाख एवढं अनुदान मर्यादा याच्यामध्ये दिलेलं आहे. दुसरं जे आहे त्या सामायिक पायाभूत सुविधा आहेत तर त्याच्यामध्ये स्वयंसहायता शेतकरी समूह आहेत, एफपीओ आहेत, सहकारी संस्था आहे, तसेच इतर शासकीय संस्था जे आहेत ते याच्यामध्ये पात्र लाभार्थी आहेत. त्यासोबतच जी अनुदान मर्यादा आहे ती याच्यामध्ये मंजूर प्रकल्पाच्या जी किंमत आहे त्याच्या 35% किंवा जास्तीत जास्त 3 कोटी रुपयापर्यंत याच्यात अनुदान मर्यादा आहे. आणि बीज भांडवल जे आपण देतो त्याच्यामध्ये जे आपल्या गट आहेत MSRL वगैरे असतील तर या संस्थाशी संलग्नित जे स्वयंसहायता समूह गट आहेत तर ते याच्यामध्ये पात्र लाभार्थी आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा जी मर्यादा आहे ती प्रति स्वयंसहायता गटामध्ये जास्तीत जास्त 4 लाख रुपये व प्रति सदस्यामध्ये 40,000 दिलेलं आहे. याच्यासोबत मार्केटिंग आणि ब्रँडिंग जी आहे तर त्याच्यामध्ये

0: जे एसएचजी आहेत, आपले समूहगट, एफपीओ आहेत, सहकारी संस्था आहेत, शासकीय संस्था आहेत, तर याच्यामध्ये अनुदान जी मर्यादा आहे ती प्रकल्पाच्या जो मंजूर प्रकल्प आहे त्या किमतीच्या 50% एवढं दिलेलं आहे. तर हे याच्यामध्ये घटक आहेत.
1: अच्छा, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना यामध्ये सर एक जिल्हा एक उत्पादन ही सुद्धा एक संकल्पना आहे, तर त्याविषयी सांगा.
0: आपण जे म्हणाले मॅडम ओडीओपी, एक जिल्हा एक उत्पादन, तर हे एक जिल्हा किंवा एक उत्पादन म्हणून प्रत्येक जिल्ह्याची एक वेगवेगळी ओळख करून दिलेली आहे किंवा त्याची ताकद असते. आपण जर बघितलं तर जळगावची केळी असेल किंवा एक नागपूरची संत्री असेल, भंडारा जिल्ह्यामध्ये भात असेल, तर शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी एक मुख्य उत्पादन निश्चित केलेलं आहे. आणि जर तुम्ही त्या उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाते. मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतर उद्योग करू शकत नाही, तर तुम्ही इतर उत्पादनावरही प्रक्रिया करू शकता. पण जे एक जिल्हा एक उत्पादन आहे तर त्यासाठी प्रशिक्षण आणि मार्केटिंगमध्ये सरकार विशेष जोर देत आहे. आपण जर याच्यामध्ये बघितलं तर जसं भंडारा जिल्ह्यामध्ये तांदूळ आहे तर तो जगप्रसिद्ध आहे, तर पीएमएफएमई योजनेअंतर्गत तांदळापासून जसं पोहे बनवतो आपण किंवा तांदळाची पीठ असतील, मुरमुरे असतील, लाह्या असतील, म्हणजे तांदूळावर आधारित जे रेडी टू ईट पदार्थ आहेत, तर या पदार्थ बनवणाऱ्यांना किंवा उद्योगांना आपण प्राधान्य मिळते. त्याच्यात जर फायदा आपण बघितला तर तांदूळ मिळाचं आधुनिकीकरण असेल किंवा प्रोसेसिंग युनिट टाकण्यासाठी साधारण 10 लाखापर्यंत याच्यामध्ये अनुदान मिळू शकते. यासोबतच जे बचत गट आहेत तर त्या बचत गटांसाठी सुद्धा संधी आहे. याच्यामधून ज्या ग्रामीण भागातील महिला बचत गट आहेत तर त्याच्यामधून जे गृह उद्योग असतील, तांदळापासून पापड असतील किंवा स्थानिक मसाले वगैरे असतील, तर त्यांना या योजनेमधून साधारण 40,000 रुपये प्रति सदस्य हे बीज भांडवल मिळू शकते आणि याच्यामधून त्यांना फायदा मिळू शकते.
1: अच्छा सर, आता सांगा आर्थिक मदत आणि अनुदानाचं जे गणित आहे किंवा जे अनुदान त्यातून मिळणार आहे हे कसं काय आहे सर?
0: पीएफएमई योजनेअंतर्गत शेतकरी बंधूंना याच्यामध्ये अनुदान मिळते. तर आपण याच्यामध्ये जर बघितलं तर क्रेडिट लिंक सबसिडी जी आहे, जर तुमचा प्रकल्प असेल तर साधारण प्रकल्पाच्या खर्चाच्या 35% अनुदान याच्यामधून मिळते आणि याची जी कमाल मर्यादा दिलेली आहे ती 10 लाखापर्यंत आहे.
1: अच्छा,
0: आणि याच्यामध्ये स्वतःचा जो वाटा आहे तर उद्योजकाला स्वतःचा 10% फक्त रक्कम त्याच्यामध्ये भरायची आहे किंवा उभी करावी लागते आणि उर्वरित जी 90% रक्कम आहे ही बँक आपल्याला कर्ज म्हणून देते. आणि आपण जेव्हा बँकेचे नियमित हप्ते भरतो तर तेव्हा सरकार जी सबसिडी आहे किंवा अनुदान आहे 35% हे तुमच्या खात्यामध्ये जमा करते. आणि गटांसाठी सुद्धा याच्यामध्ये मदत आहे. जे शेतकरी उत्पादक कंपनी असतील किंवा शेतकरी स्वयंसहायता गट असतील तर त्यांना पायाभूत सुविधांसाठी ज्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज असतील किंवा मोठे प्रोसेसिंग युनिट असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा साधारण 35% अनुदान मिळते.
1: आता यासाठी असलेली पात्रता, कागदपत्र आणि याचा लाभ कोणाला घेता येऊ शकतो?
0: या योजनेकरिता पात्रता आहे, कागदपत्रे किंवा जे लाभ आहेत तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या अटी नाही आहे. त्याच्यामध्ये जो अर्जदार आहे हा भारतीय नागरिक असावा, 18 वर्षावरील असावा, किमान 8वी उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे. हे वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी आहे आणि एकाच कुटुंबामधील एकाच व्यक्तीला लाभ मिळेल असे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर कागदपत्र जे आहेत याच्यामध्ये लाभार्थी जे असतील त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, जागेचा जो पुरावा आहे, कारण स्वतःची जागा नसेल तर 7/12 आणि भाडेकरारचा जो करारनामा आहे तो आणि कोटेशन ज्या मशिनरी घ्यायचे त्यांचे जे दरपत्रक वगैरे आहेत ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डीपीआर ज्याला आपण प्रकल्प अहवाल म्हणतो सविस्तर, तर या सगळ्या बाबींची याच्यामध्ये गरज आपल्याला पडू शकते.
1: अच्छा सर, याच्यामध्ये मार्केटिंग, ब्रँडिंग आणि प्रशिक्षणाचं काय महत्व आहे आणि ते प्रशिक्षण कुठे दिलं जाईल?
0: या योजनेअंतर्गत मार्केटिंग, ब्रँडिंग आणि प्रशिक्षणाचं खूप महत्व आहे. आपण जर बघितलं तर छोट्या छोट्या जे उद्योग आहेत त्याच्यामध्ये आपण मार्केटिंगच्या बाबतीमध्ये कमी पडत असतो, तर याच्यामध्ये जे ब्रँडिंग आहे, आपलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाला एक नाव, ब्रँड नेम जे आपण म्हणतो, तर ती मिळवून देण्यासाठी याच्यामध्ये मदत केली जाते. यासोबतच जे आपलं अन्न प्रशासनाचं FSSAI लायसन्स जे आहे, तर ते लायसन्स मिळवण्यासाठी, कारण अन्नाचा जो दर्जा आहे तो टिकवण्यासाठी लागणारी जी परवानगी आहे, तर त्यासाठी संपूर्ण तांत्रिक मदत याच्यामध्ये दिलेली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पॅकेजिंग आहे, तर आता कसं अट्रॅक्टिव्ह जर पॅकेजिंग असलं किंवा आकर्षक जर असलं तर ते ग्राहकांना सुद्धा आवडते, तर त्याच्यामुळे ते पॅकेजिंग कसं असावं याच्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलेले जातात. आणि याच्या व्यतिरिक्त जे बाकी प्रशिक्षण आहेत, जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा संशोधन व्यक्ती जे आहेत तर ते नियुक्त केलेले आहेत, ते तुम्हाला फॉर्म भरण्यापासून ते उद्योग सुरू करण्यापर्यंत ते संपूर्ण तुम्हाला मदत करतात. आणि तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन जे प्रशिक्षण आहे त्याची सुद्धा याच्यामध्ये सोय दिलेली आहे.
1: अच्छा सर, आता पुढे सांगा की बीज भांडवल म्हणजे नेमकं काय?
0: बीज भांडवल जे आहे ते असं एक भांडवल आहे की जे उद्योगाच्या सुरुवातीला गरजा भागवण्यासाठी दिले जात आहे. हे एक प्रकारचं कर्ज नसून एक प्रकारचं अर्थसहाय्य आहे, जेणेकरून जे आपल्या महिला भगिनी आहेत त्यांना लहान जे अवजारे ते खरेदी करण्यासाठी किंवा जो कच्चा माल आहे तो विकत घेण्यासाठी, म्हणजे कोणासमोर हात पसरावे लागू नये, त्यांना त्यांचं भांडवल मिळावं म्हणून हे बीज भांडवल दिले जाते. तर याच्यामध्ये ज्या महिला बचत गटातील सदस्य आहेत तसेच सदस्यांना जे प्रत्यक्ष

0: अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतलेले आहेत किंवा नवीन उद्योग करू इच्छितात तर त्यांना हे बीज भांडवल मिळते आणि याच्यामध्ये जी रक्कम आहे ती प्रति सदस्य जी आहे ती 40,000 रुपयापर्यंत ती रक्कम दिलेली जाते आणि त्याचा वापर जो आहे तर तो आपण जसं म्हटलं प्रामुख्यानं त्याच्यामध्ये कच्चा माल खरेदी करणे असेल जसं तांदूळ मसाले पॅकेजिंगचं मटेरियल लागत आहे तर हा कच्चा माल खरेदी करण्यासाठी. दुसरं जे आहे ते जे लहान उपकरणं येतात जसं मिक्सर आहे ग्राइंडर किंवा शिलिंग मशीन असेल किंवा वजन काटे वगैरे असतील तर हे लहान उपकरणं त्याच्यामधून घेऊ शकतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे परतावे आहेत तर हे वैयक्तिक अनुदान असून गटाला दिलेले भांडवल असते तर त्यामुळे सदस्यांनी यातून जी व्यवसाय करून जी रक्कम आहे ती हळूहळू गटाला परत करणे अपेक्षित असते जेणेकरून गटाचा जो फिरता निधी आहे रिव्हॉल्विंग फंड हा वाढेल. तर यासाठी हे बीज भांडवल जे आहे तर ते बीज भांडवल आपण यासाठी वापरू शकतो.
1: अच्छा सर, आता आपल्या तरुणांना आपल्या शेतकरी वर्गाला जे आपला कार्यक्रम ऐकतात आहे त्यांना सुद्धा आपण नेमकं काय संदेश देऊ इच्छिता सर, कारण हा विषय फारच महत्वाचा आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना काय सांगाल?
0: मॅडम, मी एवढंच सांगेन की आता जे आपले शेतकरी बंधू आहेत हे फक्त शेतकरी राहण्यापेक्षा आपण जर त्यांना उद्योजक बनवलं, शेतकरी उद्योजक म्हणून बना आणि कच्चा माल जो आहे तो विकण्यापेक्षा त्याच्यावर आपण जर प्रक्रिया केली आणि तो जर नंतर विकला आपण तर आपला जो नफा आहे हा दुप्पट किंवा तिप्पट होणार आहे. तर आपल्याकडे जर कल्पना असेल तर आपल्याला शासनाच्या ज्या योजना जसं ही योजना आहे तर या योजनेच्या माध्यमातून आपल्याला शासनाचं पाठबळ मिळणार आहे. तर आपण जर या योजनेचा फायदा घेतला तर निश्चितच आपला जो कच्चा माल शेतीमधून मिळणारा आहे त्याच्यावर आपण प्रक्रिया करून त्याला आपण जर ब्रँडिंग पॅकेजिंग करून जर आपण मार्केटमध्ये उतरलो तर निश्चितच उद्योजक म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये अधिकचे पैसे मिळणार आहेत. आणि आपल्या जिल्ह्यामधील जे कृषी विभाग आहे तर त्याच्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील किंवा तालुका कृषी अधिकारी असतील यांच्यासोबत संपर्क साधून आपण ह्या योजनेचा फायदा घेऊ शकतो.
1: अच्छा सर, त्यासाठी कुठलं संकेतस्थळ वगैरे आहे का किंवा याची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना नेमकी कुठे मिळेल?
0: त्याचे संकेतस्थळ आहेत मॅडम, आपण जसं म्हटलं तर PMFME साठी PFME.MOFPI.GOV.IN ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपण भेट देऊ शकतो आणि त्या वेबसाईटवर पूर्ण योजनेची याच्याबद्दल माहिती आहे. यासोबतच आपण जसं म्हटलं की तालुका कृषी अधिकारी असतील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील तर त्यांच्यासोबत सुद्धा आपण याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ शकतो.
1: अच्छा सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात. आपल्या शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयीची अतिशय सविस्तर आणि संपूर्ण अशी माहिती दिलीत. सोबतच आपण त्यांना या योजनेपर्यंत त्यांना कसं पोहोचता आली याविषयी सुद्धा सांगितलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर, धन्यवाद. मंडळी, आताच आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी जाणून घेतलं प्रमोद पर्वते यांच्या ह्या मुलाखतीतून. यानंतर प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ही मालिका आपल्या कृषी प्रसारणात पुढे ऐकूया. या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांना भेट देणार आहात, जे मिरची उत्पादक शेतकरी आहेत आणि यवतमाळ स्थित आहेत. चला तर त्यांच्या मिरची उत्पादनाविषयी आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाविषयी त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊयात.
2: आपलं पूर्ण नाव सांगा.
3: नमस्कार सर, मी गोपाल शंकरलाल अग्रवाल. गोपाल शंकरलाल अग्रवाल राहणारा बालाजी चौक यवतमाळ, प्रॉपर यवतमाळला राहतो सर, यवतमाळ शहरात.
2: अच्छा, तर आपल्याकडे शेती किती एकर आहे गोपालजी?
3: माझ्याकडे सर तशी आधी 16 एकर वडिलांकडे होती, पण ती विकावी लागली सर.
2: अच्छा, मग तुमची
3: भागत नव्हतं सर.
2: अच्छा, मग तुम्ही पुन्हा विकत घेतली की तुम्ही?
3: सर, मग आम्ही 2 एकर शेती मी विकत घेतली सर.
2: अच्छा, तर आता आपण तुमच्या सरळ मिरची व्यवसायाकडे वळूया. तर तुम्हाला मिरची पावडर बनवायचा उद्योग सुरू करायची कल्पना कशी सुचली त्याच्याबद्दल सांगा.
3: सर, ही कल्पना आमच्या आईची आहे सर. आमचे वडील जे आहेत त्यांनी मिरचीचा व्यवसाय सुरू केला, पण अनावधानाने त्यांची सुरुवातीला आणलेली मिरची ही चुरा झाली.
2: अच्छा,
3: आणि चुरा झाल्यावर ते एकदम रडायला लागले, आता मी काय करणार, माझा खाय पायची वांदी होईल बा, कसं तरी 2 पैसे कमवायचे आशेने मिरची आणली आणि ही चुरा निघाल्यामुळे आता माझ्या लहान मुलांना मी कसं पोहोचणार, मी काय करणार.
2: बरोबर,
3: त्यांचं म्हणजे उदरनिर्वाह करणं कठीण झालं त्यांच्यासाठी आमचं.
2: बरोबर,
3: तर ते एकदम म्हणजे हिंमत सोडून दिली की आता मी काय करू. तर त्यावेळेस आमची आई जी आहे ती खूप मजबूत स्त्री होती म्हणता येईल, त्यांना शब्द नाही सुटत त्या गोष्टीला, मला एक स्ट्रॉंग लेडी होती ती.
2: बरोबर,
3: तिने डिसिजन घेतला की हे पूर्ण बी कचरा आणि मिरचीचे फोलपट ते पूर्ण मी साफ करेल.
2: अच्छा,
3: आणि एक एक फोलपट तिने जमा केलं, एक एक बी तिने साफ केलं आणि ते जमा करून दळायला दिलं.
2: अच्छा, वा.
3: तर ते दळून 5 किलो दळून आणलं आम्ही सुरुवातीला. 5 किलो आणल्यावर आमचे बाबा आमच्यावर गडबड

0: आणि तुम्हाला समजते का फूड ट्रक वाले तुमच्या मागे लागतील, हे काही व्यवसाय करू शकता का तुम्ही, तुम्हाला याचे अधिकार आहेत का वगैरे वगैरे. साधे एकदम साधे होते, म्हणजे खेड्यातून आलेले होते, शेतीतून आलेले होते आणि एकदम सिम्पल.
1: बरोबर.
0: तर आमची आई बोलली की काही घाबरू नका, आपण करू, होईल, हे सगळं होईल. ते 5 किलो दळल्यावर मग आम्ही त्याला कागदाच्या पाकिटमध्ये बांधून विकायला सुरुवात केली. तर कागदात लोकांना दिसत नव्हतं, त्याच्यामुळे लोकांनी त्याला प्रतिसाद कमी दिला.
1: अच्छा, मग आता एक सांगा, सुरुवातीला हा व्यवसाय सुरू करताना किती अडचणी आल्या?
0: खूप खूप भयंकर. तेच सांगत आहे सर की काही नाही, चुरा पडला म्हणून व्यवसाय सुरू झाला, विचार करा. रडकुंडी आल्यावर आणि त्याच्यानंतर मग आम्ही साधी पन्नी आणली. साधी पन्नी आणल्यावर त्याला लावायला रबर नव्हते. बँकेसमोर नोटांचे काढलेले रबर जे राहतात ते आम्ही जमा करायचो, त्याला चांगल्याने धुवायचो आणि ते रबर लावून आम्ही ते पॅकेट विकायचो.
1: अरे वा, छान.
0: मी 9 वर्षाचा होतो सर, तर ते पॅकेट जेव्हा मी भरायचो ना तर माझ्या अंगाची आग व्हायची अक्षरशः. तर मी पाण्याचा प्लास्टिकच्या ड्रम मध्ये रात्रभर उभा राहायचो आग नाही व्हायला पाहिजे म्हणून. म्हणजे या परिस्थिती 9 वर्षाचा म्हणजे लहान होतो सर, खूप लहान होतो मी.
1: अच्छा
0: सर, मी आता सर ग्राइंडिंग बाहेर करून घेत आहे जॉब वर्कवर आणि माझ्याकडे माझा पूर्ण पॅकेजिंग प्लांट आहे.
1: ओके.
0: पॅकेजिंग प्लांट साठी मला PMFME जी आहे योजना, त्या अंतर्गत मला स्टेट बँक ऑफ इंडियानी कर्ज मंजूर करून दिला आहे.
1: अच्छा.
0: आणि आमचे जे अधिकारी आहेत PMFME मेन, त्या अधिकाऱ्यांनी मला 3,67,500 रुपयाची सबसिडी विना कष्टांनी उपलब्ध करून दिले, कुठल्याही प्रकारचा त्रास न देता.
1: छान.
0: म्हणजे इव्हन माझ्याकडून कोणी पाणी सुद्धा नाही पिलं सर. किंवा तुम्ही मला पाणी पाजा, चहा पाजा असा काहीच प्रकार नाही झाला. एकदम नॉन करप्टेड पद्धतीने ही सबसिडी माझ्या खात्यात वळती झाली आहे.
1: अच्छा अच्छा.
0: माझं ऑटो पॅकेजिंग युनिट आहे, पूर्ण पॅकेट होते. मी 50 ग्राम पासून 500 ग्राम पर्यंत वेगवेगळे पॅकेट काढतो, ते मशीन वर सेटअप करून. आणि मशीनची स्पीड खूप चांगली असल्यामुळे मला लेबरचं कॉस्टिंग खूपच्या प्रमाणात कमी झालं आहे.
1: अच्छा.
0: आणि पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे माझं सेल खूप चांगल्या पद्धतीने वाढलं आहे.
1: गोपालजी, मग मिरची निवडताना तुम्ही कोणत्या गोष्टी पाहता?
0: मिरची घेताना आम्ही सर पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटीची मिरची खरेदी करतो.
1: अच्छा.
0: एक्सपोर्ट क्वालिटीची मिरची म्हणजे त्याच्यात डाग नसतो, मिरची डॅमेज नसते आणि चांगला ऑइल पर्सेंटेज जास्त असतो.
1: अच्छा.
0: ऑइल पर्सेंटेज मुळे मिरचीला कलर आणि टेस्ट निर्भर करतो मिरची पावडरचा. ज्या मिरचीला चमक जास्त असते, तुम्ही पाहिलं असेल सर मार्केटला, एखादी मिरची खूपच अशी चमकते.
1: बरोबर.
0: तर तिला ऑइल पर्सेंटेज चांगला आहे.
1: अच्छा.
0: आणि एखादी मिरची तुम्ही पाहिली असेल असं म्हणजे
1: तिच्यावर
0: असं एका लाल आहे पण अशी चमक नाही तिला काहीच.
1: बरोबर.
0: तर तिचा ऑइल पर्सेंटेज कमी आहे.
1: अच्छा.
0: मिरची पावडरच्या व्यवसायात सगळ्यात मेन हेच आहे की ज्या मिरचीला ऑइल जास्त आहे ती मिरची जर तुम्ही दळली नॅचरल ऑइल मिरचीचा तर तिला टेस्ट आणि कलर खूप छान येईल आणि तुमची मागणी आपोआप वाढेल.
1: अच्छा. आता गोपालजी, मग चांगली पावडर तयार होण्यासाठी तुम्ही काय काळजी घेता?
0: आम्ही सर बिलकुल प्रत्येक मिरची खरेदी करताना काळजी घेतो, त्याच्यानंतर ग्राइंडिंग करताना त्याची काळजी घेतो. ग्राइंडिंग करताना पूर्ण मालक खोलून घेताना आम्ही आमचे आमने सामने राहतो आणि ते पूर्ण खोलल्यावर त्याची ग्राइंडिंग सुरू असल्यावर त्याची काळजी घेतो, त्याच्यावर लक्ष देतो. त्याच्यानंतर त्याला फ्रीजर करायसाठी पूर्ण लाइनर लावून आतून पन्नी बाहेरून कट्टा लावून त्याला व्यवस्थित पद्धतीने पॅक करून त्याला साठवून ठेवतो. आणि मॅक्झिमम म्हणजे बनवल्यापासून 1 महिन्याच्या आत आम्ही पूर्ण सेल होईल एवढाच माल बनवतो. कारण जेवढं फ्रेश मिरची पावडर राहील तेवढा त्याचा टेस्ट चांगला राहील सर.
1: अगदी बरोबर. तर गोपालजी, मग हा उद्योग सुरू करायला तुम्हाला सुरुवातीला किती खर्च लागला?
0: सुरुवातीला तर सर मला 30 लाख रुपयाच्या जवळजवळ लागले सर.
1: अच्छा. तर मग तुमच्याकडे मजूर वर्ग आहेत का? किती काम करतात?
0: हो सर, माझ्याकडे सर 4 लोक काम करतात.
1: आणि ते पूर्ण वर्षभर असतात?
0: हो, वर्षभर असतात सर.
1: अच्छा. तुमच्याकडे तयार झालेली जी काही मिरची असते ती मिरची पावडर कुठे आणि कशी विकता तुम्ही?
0: सर आपण याच्यात 3 वेरियंट मध्ये मिरची पावडर बनवतो सर. पहिला वेरियंट आहे तेजालाल, त्याच्यासाठी आपण मी स्वतः जातीने उभं राहून खम्मम तेलंगणा मधून तेजा उच्च प्रतीची जी विदेशात जाते एक्सपोर्ट क्वालिटी तेजा मिरची निवडून निवडून खरेदी करतो.
1: अच्छा.
0: आणि ती दळून घेतो. तो वेरियंट आला माझा एक तेजालाल, म्हणजे ते खूपच तिखट असते.
1: अच्छा.
0: एकदम स्पायसी खाणाऱ्यासाठी कोल्हापुरी तडका टाईप तशा लोकांसाठी ती पहिली पसंती ठरते.
1: अच्छा.
0: दुसरं आहे सर माझं सिरोंच्या आणि नागपूर कळमना मार्केट वरून मी सी5 नावाची मिरची घेतो आणि त्या मिरचीचा आम्ही सेकंड वेरियंट तयार केलाय सर. तही तिखा सही लाल,
1: याच्यात
0: तेजपणा पण आहे आणि लालपणा पण आहे. भाजीला कलर पण खूप छान येईल आणि तेजपणा पण येईल मिडियम तेज.
1: अच्छा.
0: तर हा एक दुसरा वेरियंट आहे सर. हा सही तिखा सही लाल.

0: म्हणून आपला प्रचलित आहे. तिसरा व्हेरियंट आहे सर आपला जे रेशम पट्टा मिरची येते, ती रेशम पट्टा मिरची आपण वरंगल वरून खरेदी करतो आणि त्याच तिखट तयार करून ती काश्मीरी लाल मध्ये विकतो. ते फक्त फिकं असते सर, टेस्ट साठी आणि कलर साठी असतो सर.
1: अच्छा, तर या सगळ्याच ठिकाणी तुम्ही जातीने जाऊन ते सगळं पाहणी करता. बरोबर आहे, तेव्हाच हे होतं. तर एक प्रश्न असा राहील की ग्राहक परत परत तुमच्याकडूनच माल घ्यायला काय येतात मग?
0: कारण आपण क्वालिटी मेंटेन करतो सर आणि त्यांना कमी दरात चांगल्यात चांगली क्वालिटी देतो. आणि दुसरं सर आपलं एक युनिक संकल्पना आहे याच्यात. जसं आमचं जो पॅकेट आहे तुम्ही घेतला आज आणि तुम्हाला पसंत नाही पडला तर तुम्ही कट केलेला पॅकेट सुद्धा 30 दिवसात आम्हाला परत करू शकता, तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील.
1: गॅरंटी आहे. ही गॅरंटी राहिली तर खरंच ग्राहक तुमच्याकडे त्याच विश्वासाने येतील.
0: हो, आणि आमची टॅगलाईन सर अशी आहे की शुद्धता ही हमारी पहचान. आमचा बेसच आहे शुद्धता.
1: अच्छा, तुमच्याकडे शेती पण आहे बरोबर?
0: हो सर.
1: तर शेतीसोबत हा उद्योग सांभाळताना वेळ कसा काय काढता?
0: नाही सर, कठीण जाते पण

0: तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील,
1: बापरे गॅरंटी आहे. ही गॅरंटी राहिली तर खरंच ग्राहक तुमच्याकडे त्याच विश्वासाने येतील.
0: हो, आणि आमची टॅगलाईन सर अशी आहे की शुद्धता ही हमारी पहचान. आमचा बेसच आहे शुद्धता.
1: अच्छा, तुमच्याकडे शेती पण आहे बरोबर?
0: हो सर.
1: तर शेतीसोबत हा उद्योग सांभाळताना वेळ कसा काय काढता?
0: नाही सर, कठीण जाते पण शेतीकडे कमी लक्ष पडतो, कारण शेती आमच्या इथे माणूस आहे एक राहुल म्हणून मुलगा ड्रायव्हर, तो शेतीवर जास्त लक्ष देतो. मी अधा मधात चक्कर टाकत असतो. बाकी माझं सर दुकानात सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत वेळ असतो. ज्या दिवशी मी मालाला गेलो त्या दिवशी माझी गृहिणी माझी मिसेस माझं दुकान सांभाळते.
1: वा वा, छान. तर तुमच्याकडे जी शेती आहे त्यात काय पीक घेता तुम्ही मुख्य पीक म्हणून?
0: सध्या सर या वर्षी आम्ही सर सोयाबीन आणि कापूस घेतला होता.
1: कापूस घेतलाय, तर त्याची मग जी काही मशागत आहे किंवा खत म्हणून काय वापरता तुम्ही?
0: सर खत म्हणून तर सर रासायनिक खत आहे सर, म्हणजे आम्ही त्याचं 2 एकर खूप कमी असल्यामुळे आम्ही जैविकचा प्रयोग करून पाहिला पण ते आम्हाला सक्सेसफुल नाही झालं सर.
1: अच्छा,
0: खर्चही काढणं कठीण झालं सर.
1: अच्छा,
0: आम्हाला गायडन्स नाही मिळत सर त्यामध्ये. तर खूप छोटी शेती आहे.
1: हा हा,
0: आणि गायडन्स प्रॉपर नाही आहे सर. आणि स्वतःच लक्ष थोडस, जसं ज्या पद्धतीने मी म्हटलं की मिरचीसाठी मी जातीने स्वतः लक्ष देतो,
1: तसं लक्ष
0: देणं थोडस लक्ष देणं कठीण पडतं, कारण इथून 25 किलोमीटरवर माझा शेत आहे.
1: अच्छा,
0: तिथे मी राहतो तिथून, त्याच्यामुळे थोडस दुर्लक्ष होते.
1: गोपालजी, असं होऊ शकतं की तुम्ही दुसरे वेगळे क्रॉप घेऊन बघितले, जी मार्केटची मागणी आहे त्यानुसार जर केलं थोडस तर नक्कीच त्या शेतीत तुम्हाला भरभराट येऊ शकते.
0: हो सर, त्याच्यासाठी आम्ही सर शेंगा लावण्याचाही प्रयत्न केला, पण तोच विषय आहे सर की स्वतः काळजी न घेऊ शकल्यामुळे लोकांच्या भरोश्यावर काम करणं थोडं मला कठीण चाललंय सर. माझा पुढचा प्रोजेक्ट आहे सर, भविष्यात तो शेत आहे तिथे एक शेत टाकायचा आणि अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम टाकायचा, मग तिथेच राहायचं. त्यावेळेस खायच्या पूर्ण वस्तू तिथेच उगवायच्या, आपणच उगवायच्या आपणच खायच्या.
1: चांगले विचार आहेत तुमचे, म्हणजे समाजासाठी तुम्ही समाजकारण करण्याचा विचार ठेवलाय, खूपच याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. गोपालजी, तुम्ही जे पॅकिंग ग्रेडिंग करता तर काय पॅकेजिंग किंवा मग
0: 50 ग्राम पासून सर, 50 ग्राम 100 ग्राम 200 ग्राम 500 ग्राम 4 वेरियंट 4 साईज मध्ये आपण पॅक करतो. 2 वर्षात महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यापर्यंत जाईल हा माझा टार्गेट आहे सर.
1: छान छान. तर इतर शेतकऱ्यांनी असा छोटा उद्योग सुरू करायचा असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: सर छोट्या शेतकऱ्यांनी उद्योग करायलाच पाहिजे, कारण जोपर्यंत आपण प्रक्रिया करणार नाही तोपर्यंत आपण पुढे वाढू शकणार नाही.
1: अगदी बरोबर,
0: आपला बेसच तो आहे सर, कारण तुमच्या कच्च्या मालाला किंमत नाही आहे, पण त्याच्यावर प्रक्रिया केल्यावर त्याच्यात खूप जास्त मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. आणि दुसरं, PMFME जी योजना आहे सर, त्या योजनेत तुम्हाला बिना टेन्शननी बिना गेल्या बिना प्रॉब्लेम, म्हणजे काय म्हणू त्याला आपण, बिना मशागत केल्या काही प्रयत्न न केल्या तुम्हाला ते लोन पास होते सर. तुम्ही जी मशिनरी सांगितली ती मशिनरी ते घेऊन देतात सर, आणि त्याच्यात 35% पर्यंत सबसिडी आहे सर.
1: अच्छा अच्छा, छान छान.
0: शेतकऱ्यांनी 100% PMFME या योजनेचा लाभ घ्यायलाच पाहिजे हे माझं मत आहे सर.
1: गोपालजी, पुढे हा व्यवसाय अजून कसा वाढवायचा विचार आहे?
0: तर हेच महाराष्ट्रभर आमचं पॅकेजिंग पाठवायचा पूर्ण विचार आहे, आणि या व्यवसायातून एक मग पुढे जे तुम्हाला आता मी म्हटलंय की मला या व्यवसायातला एक 50% जो नफा आहे तो अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमसाठी कमवायचा आहे, कारण मला 2 मुलीच आहे सर. तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी खूप जमा करायची मला गरज नाही.
1: बरोबर.
0: त्या आमच्या याच्यात एक मन आहे सर, पूत सुपूत तो क्यू धन संचय, म्हणजे तुमचा पुत्र जर खूप चांगला आहे तर तुम्हाला धन संचयची गरज नाही. पूत कुपूत तो क्यू धन संचय, म्हणजे पूत जर तुमचा व्यवस्थित नाही कुपूत आहे
1: बरोबर, तरी काही धन संचय करण्याची गरज नाही,
0: खूप मोठ्या प्रमाणात नकोच आहे.
1: तर गोपाल अग्रवालजी, आपलं शिक्षण कुठपर्यंत झालंय हे सांगून?
0: माझं सर BCOM सेकंड इयरला मी सर 2 सब्जेक्ट बॅक राहिल्यामुळे अभ्यास सोडला, कारण आमच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे मला पूर्ण लक्ष व्यापाराकडे द्यावं लागलं.
1: आणि या व्यवसायात तुम्हाला घरच्यांची कशी काय मदत होते?
0: व्यवसायात सर पूर्ण मदत आहे सर, मला जसं मालाला जायचंय, मला कधी खम्मला जायला यायला 2 दिवस 3 दिवस लागतात, त्यावेळेस माझी मिसेस माझ्या दुकानात बसते, माझ्या लहान लहान मुली माझ्या काउंटरवर बसतात.
1: अरे वा, छान. व्यवसायाचं सगळं त्यांना माहिती पडतंय?
0: हो सर. आणि माझ्या पॅकेटवर माझ्या मुलींचा फोटो आहे सर, मी त्यांना माझे भाग्य मानतो आणि त्याच माझे ब्रँड अम्बेसिडर आहे.
1: अरे वा वा, खूप छान खूप छान. छान विचार आहेत तुमचे. तर खरंच गोपाल अग्रवालजी, खूप छान माहिती आपण आपल्या या मिरची व्यवसायाबद्दल दिली, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: आताच आपण प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ही मालिका ऐकलीत. या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांना भेट दिलीत, जे मिरची उत्पादक शेतकरी आहेत आणि यवतमाळ इथले आहेत. सोबतच

आपण त्यांच्या अनुभवांच्या बोलातून जाणून घेतलं त्यांच्या मिरची उत्पादनाविषयी आणि प्रक्रिया उद्योगाविषयी. तेव्हा अशाच काही प्रगत शेतकरी बांधवांना पुन्हा आपण भेट देऊयात आपल्या प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण काही महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती जाणून घेतलीत. ही माहिती आपल्या दैनंदिन शेती कामात नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा आहे. अशाच प्रकारे आपल्या पुढील भागांमध्येही नवीन विषय, नवीन तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन घेऊन भेटूया. तोपर्यंत माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमात इतकंच. स्वतःची काळजी घ्या. नमस्कार, शुभरात्री. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

माझा वर माझा शिवार कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी राम जी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध। 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट। आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी। नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी।

0: आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स मध्ये आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स मध्ये 1313 अंकांची घसरण, रुपयाही 82 पैशांनी घसरला. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक

0: वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज डॉलर अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती दिली. सरकार ग्राहकापर्यंत इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या. गेल्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या 1,26,00,000 ग्राहकांना 1,14,00,000 एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर करण्याच्या आणि सार्वजनिक वाहने आणि कार पुलींचा वापर करण्याच्या आवाहनाचे त्यांनी पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या,
1: माननीय प्रधानमंत्री जी ने देश के सभी लोगों से आग्रह किया है कि पेट्रोल और डीजल की खपत कम करें, जहां भी संभव हो मेट्रो और सार्वजनिक परिवहन का उपयोग करें, कार पूलिंग का विकल्प चुनें, रेलवे एज अ मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन फॉर गुड्स को प्रेफर करें और जहां भी संभव हो इलेक्ट्रिक वाहनों का उपयोग बढ़ाएं.
0: रसायने आणि खते मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी म्हटलं आहे की देशात वर्षाच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध आहे. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा उद्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथे खानापारा इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजपशासित राज्यांचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील. 126 सदस्यांच्या आसाम विधानसभेत एनडीएने 102 जागा मिळवल्या तर भाजपने 82 जागा आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी प्रत्येकी 10 जागा जिंकल्या. सोमनाथ मंदिराच्या माध्यमातून देशाची अखंड भक्ती परंपरा आणि सांस्कृतिक धैर्य दिसून येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत महोत्सवात ते बोलत होते. हजारो वर्षांपासून या मंदिरांवर हल्ले होत आहेत, मात्र या हल्ल्यांमुळे देशाची संस्कृती नष्ट होईल असा विचार करणाऱ्यांचे मनसुबे फलद्रूप झाले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आज प्रधानमंत्र्यांनी सोमनाथ महादेव मंदिरात पूजा केली. ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक्स पथकाने सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती केल्या तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. टीसीएस प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे मोजावे लागत होते. पश्चिम बंगालमध्ये बिगर संवैधानिक महामंडळ, संस्था, सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम यावरचे नियुक्त सदस्य, संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात आला आहे. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला. राज्यातल्या सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. भारतीय न्यायसंहिता राज्यात लागू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन सोपवण्याचा निर्णयही आज जाहीर झाला. याआधीच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं घुसखोरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे जमीन हस्तांतरण राखून ठेवलं होतं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण

करण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खरण प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईड पासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूनं त्यांचं अभिनंदन केलं. त्यांना येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या क्रमवारीत भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. आज आयसीसीनं ही क्रमवारी जाहीर केली. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. इराण आणि अमेरिकेमधला तिढा अद्याप कायम असून पश्चिम आशियात नव्यानं अस्थिरता पसरली आहे. या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या चीन दौऱ्यात चीनचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध कोणत्याही वाटाघाटी होण्यापूर्वीच मागे घेतले जावेत अशी मागणी इराणनं केली आहे. तर इराणनं आपल्याकडचा युरेनियमचा साठा देशाबाहेर काढावा याबाबत इस्रायल आणि अमेरिका आग्रही आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 7 षटकात 1 बाद 78 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयाही 82 पैशांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आज शाहीर सुरेश जाधव आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.

शंकर खंडागळे आणि शाहीर जाधव यांनी गायलेली लोकगीतं श्रोते हो आत्ता आपण ऐकलीत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया गणेश बंडी यांना.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
1: भावधारा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकता आहात. जयवंत कुलकर्णी आणि सहकार्यांना आता ऐकूया.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज सुभाष वणगे यांचं गिटार वादन आपल्याला ऐकवत आहोत. सुभाष वणगे यांनी गिटारीवर वाजवलेला राग बिहाग आपण ऐकणार आहात. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी केलेली आहे. ऐकूया सुभाष वणगे यांनी गिटारीवर वाजवलेला राग बिहाग.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुभाष वणगे यांनी गिटारीवर वाजवलेला राग बिहाग ऐकलात. यांना तबला साथ दिली होती भूषण परचुरे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
3: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12

0: ते एक या वेळा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर वनिता मुंडे.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 10:30 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात नित्या राजेंद्र यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण. विलंबित बंदिश आहे 1 तालात आणि द्रुतबंदिश आहे 3 तालात निबद्ध. यांना तबला साथ दिली आहे अभय दातार यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे विनोद पागडे यांची. तर ऐकूया नित्या राजेंद्र यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नित्या राजेंद्र यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण ऐकलात. यांना तबला साथ दिली होती अभय दातार यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती विनोद पडगे यांनी.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घट त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
0: श्रोते हो, ठीक 11 आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 11:05 अंग्रेजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.